नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आणि म्हादय चॅनल. आयकपेनो आयज वार शेनवार, भारतीय सौर दीस 6 आषाढ शके 1948 म्हणल्यारूच 27 जून 2024. सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां आणि 40 सेकंद जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

ऐकपनु सावरात जावन 5 मिनटां आनी 40 सेकंद जातात. तुमी ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. ऐकपनु एक नजर मारुया आयच्या आमच्या तरेकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत आयकूंक रावात आमची भक्तिगानीची कार्यावळ पुष्पांजली. सवर जावन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी डॉ गंगूबाई हानगळ हांच्या गायन राग भैरव. सातवडा जावन 10 मिनटांचेर नमस्कार गोवा ही कार्यावळ, हातूंत सदचे भशेनूच विचार किरण, दिनविशेष, तरेकवार म्हायती आनी सोबीत गितां. सातवडा जावन 45 मिनटांचेर आयकूंक रावात उशा नायक हांणी सादर केली कार्यावळ सरभोंवतण. मजगती सातवडा जावन 25 मिनटांचो वेधन आसा प्रादेशीक खबरांचो. कातारांची कार्यावळ आयकूंक रावात आमच्या आयच्या सकाळच्या सभेत 8:15 चित्रसंगीत हिंदी फिल्मी गीताची ही कार्यावळ 9:00 वरांचेर.

दहावर जाऊन 10 मिनिटांची ऐकू करावा तरीकवार मराठी गीता. इकरावर जाऊन 5 मिनिटांची कोकणी सुगम संगीत. आमच्या आईच्या दंताच्या सभेत 12 जाऊन 10 मिनिटांची तुमका ऐकूक मेळटली उरिल्ल्या कार्यावळीची रूपरेषा. तशेंच ताज्या उपरांत हिंदी फिल्मी गीतां चित्ररंजन हे कार्यावळींत. एक वाजून 5 मिनिटांची दनपारच्या सभेत कात्रींची कार्यावळ. 2 वरांचेर मराठी भावगीत. 2 वरां जावन 30 मिनिटांचेर मुखेल खबरो जाल्या उपरांत तरेकवार पश्चिमी संगडेच्यो कार्यावळी सुरवेक जूक बॉक्स. 3 वरांचेर आयकूंक

tin varacie ai ku kravat prayojit karivoy spice tin var jaun 10 minute cheer rj choice char var jaun 5 minute cheer pop time ani 5 var jaun 10 minute cheer musical cocktail amcha aicha sandvecha sabet 5 var jaun 25 minute cheer ai ku kravat marathi geetam सवर जाऊन 5 मिनिटाचे रेनबो सांज सातवऱ्याचे हॅलो फरमाईश सातवर जाऊन 30 मिनिटाचे फार्म टू सिटी वन महोत्सव गोयचे राणा या विषयाचे श्री अमर हेबळेकर हांची सचिन सुर्लकर हाणी घेतलेली मुलाखत आठवर जाऊन 30 मिनिटाचेर एक ही फिल्म से ही कार्यवळ ऐकूंक रावत ताज्या पयली आठवऱ्याचेर कातरां नवर जाऊन 15 मिनिटांचेर म्युझिकल फ्युजन प्रोग्राम ही कार्यवळ सादर करतले नियन बँड धावर जाऊन 5 मिनिटांचेर तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगतीची कार्यवळ आणि 11 जाऊन 10 मिनिटांचेर फ्रॉम द आर्काइव्स तर एकपण ह्यो आशिल्ल्यो आयच्यो आमच्यो तरेकवार कार्यवळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या या FM रेनबो सेवेत ऐकत रावात FM रेनबो आमची मुखाबिली कार्यवळ कायखिणा भितरच

रामदूत पवन पुत्र हनुमान असा शक्तीचे प्रतीक, भक्तीचो पावन असो स्रोत, ताचो आशीर्वाद घेऊया आणि धन्य करूया आमच्या जिवीत. संकटाचो नाश करपी ताचे नाव घेऊन करूया मार्ग सुगम आणि उज्ज्वल.

ऐकमेनो ही असली आमची भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनिटांचा हा वेळ, ऐकूया मुख्य खबरं.

नमस्कार, यू आसा का मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सॅशेल्सच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतात. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज गुजरातान देशांतली पयली सहकाराचेर आदारिल्ली टॅक्सी सेवा भारत टॅक्सी सुरू करतले. जहाज बांदणीच्या मळार भारत संवसारीक पावण्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या अशें केंद्रीय बंदर जहाज येरात आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळां. तांचे हस्तुकी काल पणजेंतल्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल इमारतीचें उक्तावण जालें त्यावेळार ते उलयताले. म्हजे घर येवजणे संबंधीत कागाळीन प्रस्नांचेर उपाय काडपा खातीर 880-9171-9 ही समर्पीत हॅल्पलायन क्रमांक कार्यान्वीत केला अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय गोंय सामान्य कार्यालयान दिल्या. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला एकात्मिक आधुनिक दर्यादेग गांव म्हणून वेचून काढिल्ल्या काणकोण तालुक्यांतल्या साळेरी खोल ह्या नुस्तेमारी गांवांत 10,73,00,000 रुपया देसपेसून नव्यो साधन सुविधा तयार करतले अशी माहिती नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी दिल्या. दादल्यांच्या क्रिकेटान काल बेलफास्टान जाल्ल्या 2 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन आयर्लंडान भारताक 34 धावण्यांनी हरयले. खंयच्याय फॉर्मेटान आयर्लंडान भारताचेर मेळिल्ले हे पहिले जैत. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

ऐकपणे सवार जाऊन 32 मिनटं आणि 45 सेकंद आतात तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आम्ही ऐकतलाय विदुषी डॉक्टर गंगूबाई हानगळ हांच्या गायन. त्यांनी गायलं राग भैरव.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतेच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकतले ऐकमनोविदुषी डॉक्टर गंगूबाई हनगळ हांच्या गायनात राग भैरव आणि इथल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ सोपता.

ऐकपनो 105.4 MHz तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सकाळची 7 वाजत जाऊन 10 मिनिटं आणि 40 सेकंद येतात.

0: नमस्कार गोवा, हे कार्यक्रम तुम्ही ऐकताले विचार किरण. आणि आता आयच्या दिसा आमच्या इतिहासात घडिल्ल्या महत्वाच्या घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिनविशेष

दिनविशेष ऐकपेनो आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या महत्वाच्या घडणुकांचा नियाळ घेवपी कार्यावळ तुम्ही ऐकतले आयच्या आमच्या नमस्कार गोवा हे कार्यावळीत.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा
1: आयकून 17:25 आतात ऐकूया काय खेळा भीतरच प्रादेशिक खबरो
2: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. जहाज बांदणीच्या मळार भारत संवसारीक पावण्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या अशें केंद्रीय बंदर जहाज येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळां. तांचे हस्तुकीं काल नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल इमारतीचें उक्तावण जालें त्या वेळार ते उलयताले. आपल्या मंत्रालयावरवीं गोंयांत मॅरिटायम क्षेत्रांत केंद्र सरकार 2000 कोटीचे प्रकल्प चालीक लायतले अशी माहिती तांणी दिल्या.
3: आपके यहां जो सड़क व्यवस्था जो ब्रिजेस जो फ्लाईओवर जो एयरपोर्ट वंदे भारत तो हर सेक्टर में कनेक्टिविटी और कम्युनिकेशन के सिलसिले में पिछले 12 साल में गोवा की जनता के लिए जो सुविधा बड़ा आदरणीय प्रधानमंत्री ने उपलब्ध किया है ये कभी भी हुए नहीं थे तो इसके लिए मैं चाहता हूं प्रधानमंत्री जी को आभार व्यक्त करना चाहता
2: त्या भायर बेगीनूच गोंयांत वॉटर मेट्रो सुविधा सुरू करपाचें आश्वासन सोनोवाल हांणी दिलां.
3: आय एम पर्टिक्युलरली हॅपी टू शेअर दॅट द गोवा वॉटर मेट्रो प्रोजेक्ट व्हिच वॉज अर्लियर इन विशेष इन अ लेटर फेज हॅज नाउ बीन ब्रॉट इन टू फेज 1 इम्प्लिमेंटेशन प्रायोरिटी. अगर वॉटर मेट्रो सक्सेसफुली ऑपरेट की गई है कोसिन में उसी हिसाब से गोवा में भी इसको विशेष रूप से बढ़ावा देना चाहिए. इसलिए सीएम साहब का रिक्वेस्ट को और गोवा की जनता की रिक्वेस्ट को हमने मानकर ये आस मैंने ऐलान किया है.
2: गोय सरकार संवसारीक दर्जाची मॅरिटायम यंत्रणा उभारतले हे शिवाय नुस्तेमारी खातीर लागपी मुळा विमानावळ नील क्रांती शाश्वत उदरगती सयत पर्यटन सुरक्षीत नॅव्हिगेशन करपाचे दिकेन सरकार काम करता अशे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
4: इकॉनॉमी म्हणटा आसतना इट इज नॉट ओनली द फिशींग एक्टिविटी बार्जीतल्यान ओर ट्रान्सपोर्ट करपाचे प्रोविजन सुद्धा हे गेल्या 60 वर्सां पासून गोंयात कंटिन्युअसली जाता. वॉटर ट्रान्सपोर्टेशन हे कंटिन्युअसली जाता. 50,000 लोक पॅसेंजर्स हे डेली रिवर क्रॉस करता. मरीन इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंगर फिशरीज एफिशियंट वॉटरवेज आमकां रेडी करपाक जाय. सस्टेनेबल टुरिजम सेफर नॅव्हिगेशन आणि मॉडर्न मरीटाईम गव्हर्नन्स हे करपाचो आमचा संकल्प असा. ताका लागून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्यो गजाली ह्यो सातत्यात करीत असा.
2: 30 सप्टेंबर मेरेन गोंय मॅरिटायम मंडळाची स्थापणूक जातली ताचे खातीर तयारी करपाची प्रक्रिया पयलीच सुरू जाल्या अशी माहिती ह्या वेळार भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी दिल्या. पणजे शारांत पयलीं आशिल्ल्या त्याच वास्तूच्या सुवातीन 4,454 मेत्र सुवातीन जहाजाच्या आकाराची अभियांत्रीचो अविष्कार दाखोवपी गोंय बंदर कप्तान कार्यालयाची इमारत देशांतली एक उंचेल्या पावण्यावेल्या बांदकामाच्या यादीन आस्पावता. ह्या वास्तू खातीर 48.87 कोटी रुपया देशपेस जाला जाल्यार ह्या इमारतीन तळ मजल्या सयत आनीक 3 माळे आसात. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला एकात्मिक आधुनीक दर्यादेग गांव वेचून काढिल्ल्या काणकोण तालुक्यांतल्या साळेरी खोल ह्या नुस्तेमारी गांवांत 10 कोटी 73

लाख रुपया दिसपेसून नव्यो साधन सुविधा तयार करतले अशी माहिती नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी काल दिली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला या गावांत बांदपाचे आशिल्ल्या बहुउद्देशी सभागर आनी नवी जेटी बांदपाच्या कामाचो काल हळर्णकार हांच्या हजेरेंत शुभारंभ जालो. या वेळार केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, आदले आमदार आनी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकार तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. जी कामां हातांत घेतल्यांत ती फुडल्या 2 वर्सांत बांदून पुराय जातली. थळाव्या नुस्तेमारांक फायदो मेळचो हे खातीर झेल तयार करपाचें मशीन, नुस्तें सुकोवपाचे खातीर सोलर ड्रायर्स, व्हॅक्यूम पॅकिंग मशीन अश्यो सुविधा मेळटल्यो अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. म्हजे घर येवजणे संबंदीत कागाळीन प्रस्नाचेर उपाय काडपा खातीर 880-9-1719 ही समर्पित हेल्पलायन क्रमांक कार्यान्वीत केल्या अशी माहिती उत्तर गोंय जिल्होधिकारी कार्यालयान लोकांक दिल्या. ही हेल्पलायन उत्तर जिल्होधिकाऱ्याचे कार्यालया कडल्यान चलतली आनी म्हजे घर येवजणे खाला भौशीक कागाळींक वेळार प्रतिसाद आनी प्रभावी निवारण सुनिश्चित करपा खातीर कार्यालयीन वेळार कार्यरत उरतली. हवामान खात्यान गोंयांत 25-30 जून ह्या काळांत मध्यम देवटंगराच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. ते प्रमाण ह्या 5 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. अंदूची 57वी राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशीप ह्या वर्सा 30 जुलै ते 1 ऑगस्ट मजगती जावपाची आसा. ह्या सर्तीन गोंयभरा सावन सुमार 2000 खेळगडे वांटेकार जातले अशी माहिती गोंय एथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सावयकार हांणी दिली. पणजेंत आपयल्ल्या पत्रकार परिशदेंत सावयकार उलयताले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांजवेळा 7 वेसांक.

ऐकून 7 वरा जाऊन 30 मिनटं आणि 50 सेकंद आतात तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल.

ऐकपैन तुम्ही ऐकतले मंजिल या फिल्मातले योगेश हांचं गीत, किशोर कुमार हांचे स्वर आणि संगीतकार आर डी बर्मन. ऐकपैन 60 ते 90 दशकात जाणी हिंदी फिल्म संसाराक पाश्चात्य आणि आधुनिक संगीताची वळख करून दिली आणि कितलेशेच अजरामर अशी गीतां दिली. त्या दिग्गज संगीतकार आणि गायक म्हणून ख्यातनाम जाल्ल्या पंचमदा म्हणल्यारूच आर डी बर्मन म्हणल्यारूच राहुल देव बर्मन हांचो आयज जल्मदीस. 27 जून 1939 ह्या दिसा कोलकाता हांगासर त्यांचो जल्म. इश्टानो, पिरायेच्या फकत 9व्या वर्सा तांणी फंटोश ह्या फिल्मांतलें मेरी टोपी पलट के आ हें गीत संगीतबद्ध केल्लें. भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि जॅझ, रॉक, लॅटीन अशा पाश्चात्य संगीताचे अप्रतीम असे मिश्रण करून पंचमदा हांणी बॉलिवूड संगीताक एक नवे वळण दिले. वेगवेगळ्या आवाजांचो आणि वस्तूंचो वापर गीतांनी करपांत ते सामके निश्णात असले. शोले फिल्मातले मेहबूबा मेहबूबा ह्या गीता खातीर तांणी बाटलेच्या तोंडार फुकून आवाज काडिल्लो. जाल्यार गुलजार हांच्या किताब फिल्मातल्या शाळेंतल्या बाकांचो वापर ताल म्हणून केल्लो. आपणाल्या जिवितांत वट्ट 331 फिल्मांक तांणी संगीत दिलें. आर डी बर्मन हांच्या गितांतली जादू आनी प्रयोगशीलता पाझरता तांच्या दर एका गितांतल्यान. हो आसा तांचो आवाज, तांणी संगीतबद्ध केल्लें आनंद बक्षी हांचें गीत शोले ह्या फिल्मांतलें.

0: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुळीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
1: आयकना तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा. आयपनू 7:45 हो वेळ ऐकूया नमस्कार गोवा हे कार्यावळीत कार्यावळ सरभोवतण आणि आयची कार्यावळ तुमच्या मुखार सादर करतात उषा नायक आणि डॉक्टर साईश देशपांडे.
2: नमस्कार ऐकुप्यानो, सप्तकी सरभोवतण ह्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार. ऐकुप्यानो, 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हळ्यारूच मिफ 2026 हातूंत गोंयच्या चित्रपट सृष्टी खातीर एक व्हड अभिमानाची गजाल मुखार आयल्या. युवा चित्रपट दिग्दर्शक साईनाथ उसकयकार हांच्या वाई ह्या लघुपटाक उत्कृष्ट भारतीय वृत्तचित्र म्हळ्यारूच बेस्ट इंडियन डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून मानाचो रौप्य शंख अर्थातूच सिल्वर कॉन्च पुरस्कार फावो झाला. मुंबईच्या दादर वाठारातल्या रवींद्र नाट्य मंदिरांत 21 तारखेक जाल्ल्या भोव आकर्षक सुवाळ्यांत हो पुरस्कार जाहीर झालो. ऐकून वाई संगीताची सुरुवात साधारण 300 वर्सां आधी व्हड सुफी संत शाह अब्दुल लतीफ भिटाई हांच्या काळांत बलुचिस्तान सिंध हांगा झाली. भिटाई हांच्या मिस्टीक म्हळ्यारूच गूढ कवितेच्या गायनाक वाई म्हणटात. हो वाई रिसालो नावाच्या दास्तान अर्थातूच काणयो कथा रुपान रचिल्ल्यो आसात. रिसालो म्हळ्यार संदेश. वाई संगीत प्रकारातले सूर हे प्रवासांचे वर्णन करतात. लोकांचे जे जिवीत असा दुःख आणि संकश्टान भरिल्ले ताचे विशी ही धीर मोग आणि प्रामाणिकपणाची तोखणाय करपी पदां आसात. वाई ह्या चित्रपटाचो निर्मातो असा भारत बाला गणपती आणि ह्या फिल्मा विशी साईनाथ उसकयकर हाची तोखणाय करताना परीक्षकांनी म्हळा की हो चित्रपट सपत चलिल्ल्या भटक्या संगीत परंपरेचे एक ओडलायणे दृश्य रूप. ही याद हो वारसो आणि सांस्कृतिक सातत्य हांचो शोध हो चित्रपट संवेदनशीलतेन घेता. खऱ्यांनीच ऐकुब्यानो, अशे खंयच्याय परीक्षकांनी म्हणप म्हळ्यारूच त्या कामाची पावती. हाचे पयली जून 2026 सुरवातेक ह्या चित्रपटाक अमेरिकेतल्या प्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल म्हळ्यारूच NYIFF 2026 हांगा लेगीत उत्कृष्ट लघुपट वृत्तचित्राचो पुरस्कार फावो जाल्लो. ऐकुया साईनाथ उसकयकार हांचे मत.
3: नमस्कार, हांव साईनाथ उसकयकर उलयतां. सगळ्या आयकत्यांक म्हाका सांगपाक खूप खुशी जाता की हांवें डिरेक्ट केल्ली एक शॉर्ट डॉक्युमेंटरी वाई हाका मुंबय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हाजो सिल्वर कॉन्च हो अवॉर्ड फावो जाल्लो आसा. सिल्वर कॉन्च अवॉर्ड हो बेस्ट डॉक्युमेंटरी इन नॅशनल कॉम्पिटिशन ह्या कॅटेगरीन ह्या पिक्चराक फावो जाल्लो आसा. ह्या पिक्चराचे प्रोड्युसर भरत बाला, तशेंच HCL कंप्युटर्स, फिल्माची सिनेमेटोग्राफी सुदीप एलमंद हांणी केल्या, एडिटींग धनेश गोपाल आणि प्रतीक पासणकर, आणि ह्या फिल्माचं साऊंड डिझाईन आम्ही ब्राझीलच्या साव पावलो या शहरात केला आयगॉर नावाच्या साऊंड डिझायनरच्या स्टुडिओ. ही वाई ही काणी ही 4 सिंगर्सांची काणी जे गुजरातच्या एका बगाडिया ह्या गावात राहतात. सो वाई हे एक म्युझिक फॉर्म जे फक्त हे 4 सिंगर्स अख्ख्या भारतात गावपाक शकता आणि हे ट्रेडिशन ते आपल्या कम्युनिटीन कसे जिते दौरता आणि फुडल्या जनरेशनांक ते कसे डेस्परेटली

0: हे पास ऑन करपाक सोदता हाजी ही काणी. हाजे पयली वाईचे स्क्रीनिंग कॅप स्पार्टल फिल्म फेस्टिवल म्हणून मोरोक्को या देशान झाला. तशेंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल हांगा ताका बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट हाजे पारितोशिकूय मेळ्ळा. आनी नेक्स्ट टप्प्यान हे पिक्चर युरोपान स्क्रीन जावपाचे आसा जुलय ह्या म्हयन्यान. सो तुमच्या मुखार हे पिक्चर आमी खूप बेगीनूच प्रदर्शित करपाचे आसा आनी ताची सुचोवणी हांव तुमकां करतलो. थँक्यू.
1: खूप खूप देव बरें करूं साईनाथ बाब. आकाशवाणी परिवार तुका चडान चड येस आवडेता. साईनाथ उस्कयकर हांच्या ह्या जैतान आंतरराष्ट्रीय पातळीचेर गोंयच्या कलाकारांच्या वळेरी मदीं आनीक एक मानाचो तुरो निश्चितूच स्थापित जाला.

भारतीय तटरक्षक दलान रासय हांगाच्या चौगुले शिपयार्डांत स्वदेशी तंत्रज्ञानान विकसीत अशे पयले एअर कुशन व्हेकल हॉवरक्राफ्ट आपल्या ताफ्यांत समाविष्ट केला. अशी उच्च गतीची स हॉवरक्राफ्टां तटरक्षक दळांत समाविष्ट जावपाची आसात, तातूंतले हे पयले हॉवरक्राफ्ट. उदक, चिखल, दलदल आनी उथळ किनारपट्टेंत हे सोपेपणान काम करूंक शकता. ते खातीर पारंपारीक होडयो पावच्यो नात अशा सुवातींचेर हे हॉवरक्राफ्ट पावंक शकता, म्हणटकच किनारपट्ट्यांची देखरेख, तस्करी विरोधी कारवायो तशेंच शोध बचाव मोहिमेंत हांचो उपयोग जातलो. भारतीय तटरक्षक दळाच्या सागरी सुरक्षा क्षमतेन वाड करपाचे नदरेन हे एक म्हत्वाचे अशें पावल. हॉवरक्राफ्ट H-561 हाचो समावेश करून भारतीय तटरक्षक दलान मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या उपक्रमांक उभारी दिल्या. गोंयच्या आरोग्य संचालनालयान सुरू केल्ल्या टेलिमानस हेल्पलाईन सेवेक गोयांत बरो प्रतिसाद मेळत आसा. हे हेल्पलाईनीर सध्या दिसाक सुमार 50 ते 60 कॉल्स येतात. May 2023 ही हेल्पलाईन सुरू झाली. फाटल्या 3 वर्सांक सुमार 32,000 चड कॉल्स ह्या हेल्पलाईनीर आयल्ल्याची नोंद आसा. खुपशा गरजवंतांक काउन्सिलिंग करपाचे काम ही हेल्पलाईन करता. जशी जशी जीण धांवपळीची जाता, धाकाधुकीची जाता, तशी निराशा, घरांतल्यो समस्या, मानसीक ताण वाढटा. भुरग्यां मदीं अभ्यासाचो ताण, परिक्षेचो भय हाचे खातीर कांय जाण आत्महत्ये सारके मार्ग स्विकारतात. समाजांत निराशा पयस करप आनी गरजवंतांक काउन्सिलिंग करून योग्य मार्गदर्शन दाखवप ह्या हेतून गोंय सरकारान टेलिमानस सेवा सुरू केल्या आनी ती फुकट आसा. जांकां काउन्सिलिंगाची गरज आसा अशें दिसता तांणी 1800-891-4416 ह्या टोल फ्री नंबरार फोन करूं येता. परत एकदा सांगता, 1800-891-4416 हो हेल्पलाईन टोल फ्री नंबर आसा.

ऐकमेनो गोय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयान ह्या सप्तकांत गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2025-26 अर्थात गोवा स्टेट कल्चरल अवॉर्ड्स 2025-26 ची घोषणा केल्या. अनू विंगड विंगड अशा 8 कला क्षेत्रांतल्या विभूतींक हो सर्वोच्च राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झालो. हातूंत भजनी कलाकार गुरुदास शिरगांवकार, साहित्य क्षेत्रांत रमेश वंसकर आनी डॉ जयंती नाईक, नाट्य क्षेत्रांत ज्योती कुंकळकर आनी चंद्रकांत गावस, तियात्रांतल्यो आयरीन कार्दोज, फायन आर्टांत महेश वेंगुर्लेकर, तशेंच संगीत क्षेत्रांत रजनी ठाकूर, आग्नेल जुआव फर्नांडीस आनी रामचंद्र नाईक, आनी लोककला क्षेत्रांत पारंपारीक लोककला सांबाळपी विनायक फडते आखाडकर.

आजपर्यंत तुम्ही ऐकत आले कार्यावळ सरभोवतण, सादर केली उषा नाईक आणि डॉक्टर साईश देशपांडे हाणी अडीतल्यान. नमस्कार गोवा ही कार्यावळ.

ऐकपनं सकाळची 8:15 आणि 35 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं हा एफ एम रेनबो चॅनल. ईशानो ऐकूया रुचीक सुवादीक अशी कातारां. आणि कातरांच्या ह्या कार्यावळीन सुरवेक आल्फ्रेड रोज गायता कुर्तुबां.

आणि कातरांची कार्यावळ मुखावत असताना प्रवीण नायक जोसिनो श्याम आणि सुखोद सांताक्रूज हांणी बरोवन म्युझीक दिलें गीत शिकोवन गायतात जुजे रॉड.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 च्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय

पुरस्कारां खातीर ऑनलायन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ईशानू 8:36 आता तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि अखेरणाक तुम्ही ऐकतात कातरांची कार्यवळ. कारण फुला सुवातेर उगडासाची भेट गायतात फेर्मिना. म्युझिक कंपोजर असतात जॉन फर्नांडिस.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी सेशेल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हूण हाजीर रावपाक 3 दिसांच्या सेशेल्स भोंवडेर वतले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शहा आयज गुजरातात भारताची पयली सहकार आदारीत टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचो शुभारंभ करतले. भूकंपग्रस्त वेनेझुएलाच्या मजती खातीर ऑपरेशन अमिस्ताद खाला भारतान मानवतावादी मजत आनी भलायकी उपकरणां धाडल्यात. FIH दादल्या प्रो हॉकी लिगात भारतान पाकिस्तानाक 7-8 अशे हारयले. आनी फिफा विश्वचषकात फ्रांसान नॉर्वेचेर 4-1 जाल्यार सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 3 दिसांच्या सेशेल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हूण हाजीर रावपाक सेशेल्सच्या भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हांची हे आदी 2015 वर्सा सेशल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड भारतीय नौदळाच्या 2 तारवांवांगडा वांटो घेतले अशें विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात म्हळां. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मिनी हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशल्सच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आनी भारतीय समुदायाकडेन लेगीत संवाद साधतले. तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर विचारांचे दिवप घेवप जातले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शहा आयज गुजरातात गांधीनगरातल्या महात्मा मंदिरातल्यान भारताची पयली सहकार आधारीत टॅक्सी सेवा भारत टॅक्सी सुरू करतले. मंत्री शहा जायते ते मुखेल उपक्रम सुरू करपा खातीर आनी पुनरावलोकन बसका घेवपा खातीर 3 दिसांच्या गुजरात भेटेर आसात. मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुखेलमंत्री हर्ष सांघवी, सहकार क्षेत्रातले प्रतिनिधी आनी 4000 वयर वाहन चालक जाका सारथी अशे म्हणटात ते ह्या कार्यावळीत वांटो घेतले. सगळ्यात बरे कामगिरी करपी ड्रायव्हरांक प्रमाणपत्रां भेटयतली. वेनेझुएलात जाल्ल्या विध्वंसक

0: भुईगा पाक लागून व्हडा प्रमाणांत जीव गेले, लोक जखमी झाले आनी व्हड लुकसाण जाला ताका जाप दितना भारतान ऑपरेशन अमिस्ताद सुरू केला. ऑपरेशन अमिस्ताद हे वेनेझुएलाच्या लोकांप्रती एकचार दाखोवपी मनवतावादी मजत आनी आपत्ती निवारण मोहीम आसा. विदेश वेव्हार मंत्रालयान एका निवेदनात म्हळा की हे कार्यवायेचो एक भाग म्हणून भारतीय वायुसेनेची 2 C-17 ग्लोब मास्टर विमानां काल वेनेझुएलाक वचपाक भायर सरली. तातूंत मजत पुरवण आनी चालू आशिल्ल्या आदार आनी बचाव यत्नांक मजत करपा खातीर 41 वांगड्यांचो बचाव पंगड धाडला. ह्या मजतींत भारतीय वैजकी कार्यदळ, HADR पॅलेट आनी वखदा आशिल्लो भारतीय लश्करी फिल्ड हॉस्पिटल युनिट, 30 टन मजत पुरवण, 6 टन वखदां आनी हेर वैजकी उपकरणांचो आस्पाव आसा. जहाज बांदणी क्षेत्रांत जहाज बांदणी मळार भारताक संवसारीक पावड्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या, अशें केंद्रीय बंदर, जहाज येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळें. ते बंदर कप्तान कार्यालयाच्या नव्या वास्तूच्या उक्तावणा वेळार पणजेंत उलयताले.
1: टुडे वी आर इनॉग्रेटिंग मच मोर देन अ बिल्डिंग. वी आर डेडिकेटिंग अ सिंबल ऑफ Goa's maritime identity, its commitment to modernization and its vision for a sustainable and people-centric future. Goa's relationship with the sea is unique and timeless. For centuries, its river and coastline have connected communities, supported livelihood and enabled trade and attracted visitors from across the world.
0: आपल्या मंत्रालयावरवी गोयात मॅरीटाईम क्षेत्रात केंद्र सरकार 2000 कोटीचे प्रकल्प चालीक लायतले, अशी माहिती मंत्री सोनोवाल हांणी दिल्या. हे शिवाय बेगीनूच गोयात वॉटर मेट्रो सुविधा सुरू करपाचे आश्वासन मंत्री सोनोवाल हांणी ह्या वेळार दिले.
1: आय एम पर्टिक्युलरली हॅपी टू शेअर दॅट द गोवा वॉटर मेट्रो प्रोजेक्ट व्हिच वॉज अर्लियर इन विशेष इन अ लेटर फेज has now been brought into phase 1 implementation priority. Agar water metro successfully operate ki gayi hai Kosin mein, usi hisab se Goa mein bhi isko vishesh roop se badhava dena chahiye. To isliye CM sahab ka request ko aur Goa ki janta ki request ko humne maan kar ye aas maine elan kiya hai.
0: Yo khabro tumhi Akashvani Panji kendracha pradeshik khabra vibhagavarvi aikatat.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. भारत ब्रिटनाचे व्यापक अशे अर्थीक आणि व्यापार करार CET वरवी भारत ब्रिटनाचे संबंध व्याख्यात्मक तत्वाकडेन वतात, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगले. काल लंडनात झाल्या बिझनेस प्लॅनरी सत्रात संबोधित करतना मंत्री गोयल हांणी म्हळे की मुखार आशिल्ल्या अफाट संधींचेर विश्वास दवरून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या फुडाऱ्यांकडेन संवाद साधप हे महत्वाचे आसा. तशेच दोनूय राष्ट्रांनी नवनिर्माणाक गती दिवपाक आणि चढ महत्वाक गुंतवणूक करपाक एकठांय येवचे, असो उलो मंत्री गोयल हांणी ह्या वेळार मारलो. गुळे वखदांक लागून राष्ट्रीय सुरक्षा, सामाजीक स्थिरताय, अर्थीक हितसंबंध आनी देशातल्या तरणाट्यांच्या फुडाराक धोको निर्माण जाता, अशें सांगून केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी गुळे वखदा आड एकवटीत झूज जिवपाचो उलो मारला. हे विशीं उलयतना तांणी सांगला की
3: नार्को ऑफेंडर्स आज टेक्नोलॉजी से सक्षम बने हुए हैं, वो नेटवर्क आधारित बन चुके हैं और मल्टी डोमेन अपराध के रूप में भी आज हमारे सामने खड़े हैं. ये सभी चीजें ये लड़ाई को और कठिन बनाती है, इसलिए हमारी प्रतिक्रिया एक रोड मैप आधारित होनी चाहिए और उसमें आधुनिक इंटेलिजेंस लीड बेस्ड प्रतिक्रिया होनी चाहिए, टेक्नोलॉजी ड्रिवन अप्रोच होना चाहिए और नेटवर्क सेंट्रिक लड़ाई हमने करनी पड़ेगी।

0: देशात घुवळे वखदां आनी ताच्या वेपारी जाळ्या आड लढो दिवपा खातीर समन्वय आनी तंत्रज्ञानाचो वापर करप गरजेचे आसा हाचेर केंद्रीय घरमंत्र्यांनी भर दिलो आनी तांणी म्हळें की
1: ड्रग के व्यापार करने वालों के प्रति रूथलेस अप्रोच रखना है और ड्रग के विक्टिम जो है जिनको आदत लग गई है उनके प्रति सिंपथेटिक अप्रोच रखना है। हमारी सद्भावना ही वो बच्चों को फिर से सामान्य जीवन के साथ जोड़ सकती है।
0: आयर्लंडातल्या बॅलाफेस्टात जाल्ल्या दोन मॅचींच्या टी ट्वेंटी माळेच्या पहिल्या मॅचींत आयर्लंडान काल भारताक 34 धांवड्यांनी हारयलो। हाका लागून आयर्लंडाक भारताचेर पहिलेच खेपे जैत मेळ्ळा। 183 धांवड्यांच्या लक्ष्याचो फाटलाव करपी भारतीय पंगड 19 ओव्हरींनी 148 धांवड्यो करून आउट जालो। पहिली फलंदाजी करपी आयर्लंडान निर्धारित 20 ओव्हरींनी 9 बाद 182 धांवड्यो केल्ल्यो। मॅथ्यू हॅलार्ड हाका प्लेयर ऑफ द मॅच म्हूण वेचून काढलो। फाल्यां हे माळेंतली दुसरी आनी निमाणी टी ट्वेंटी मॅच जातली। काल फिफा विश्वचषक 2026 गट आयच्या मॅचींत फ्रांसान नॉर्वेचेर 4-1 अशी मात केली आनी सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली। ह्या जैताक लागून फ्रांस पहिल्या गटात पहिल्या क्रमांकाचेर पावलो। नॉर्वे 6 गूण घेवन 32वे फेरयेत पावला जाल्यार सेनेगल हे निमाणे फेरयेत पावपाच्या सर्तीत उरला। FIH दादल्या प्रो हॉकी लीग सर्तीत लंडनातल्या ली व्हॅली हॉकी आनी टेनीस सेंटरात भारतान पाकिस्तानाक 7-1 अशें हारयलें। अबू बकरान पाकिस्तानाक सुरवेक आघाडी दिले उपरांत भारतान 7 वेगवेगळ्या तरेन गोल करून फुडार घेतलो। फाल्यां भारत इंग्लंडा आड खेळटलो। भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल सिक्कीम आसाम आनी मेघालयात मोठ्या प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला। हवामान खात्यान बिहार छत्तीसगड कोकण गोंय दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू पुडुचेरी केरळ माहे आनी ईशान्य भारतातल्या कांय वाठारांनी लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला जाल्यार उदेंत उत्तर प्रदेशात खर उश्णताय ल्हाराची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा। आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी सेशल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हूण हाजीर रावपाक 3 दिसांच्या सेशल्स भोंवडेर वतले। केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शहा आयज गुजरातात भारतातली पयली सहकार आधारीत टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचो शुभारंभ करतले। भूकंपग्रस्त व्हॅनेझुएलाच्या मजती खातीर ऑपरेशन अमिस्तात खाला भारतान मानवतावादी मजत आनी भलायकी उपकरणां धाडल्यात। FIH दादल्या प्रो हॉकी लिगात भारतान पाकिस्तानाक 7-1 अशें हारयले आनी फिफा विश्वचषकात फ्रांसार नॉर्वेचेर 4-1 जाल्यार सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर। नमस्कार।

8:53 जाऊन 53 आता तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचा हो एफ एम रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात कार्यावळ कातराची. आणि कार्यावेन फुला सुवातेर जॅफिनो आणि अँटोनेट म्हणतात सिरवीज कोरिना हे गीत बरेला जॅफिनो डायस आणि म्युझिक कंपोजर असतात बाबूश.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचे काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

ऐकपण सकाळची 9:01 जातात. तुम्ही टुनकेला 105.4 मेगाहर्ट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. आयुक्या हिंदी पन्या ही फिल्मी गीतांची कार्यवळ सदाबहार. आणि सुरवेक असा RD बर्मन हांच्या आवाजातले पुकार या फिल्मातले गीत गुलशन बावरा हांचे.

सदाबहार इशांत मेहकदात पन्ना हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ कार्यावरण फुडल्या सुवातेर जीस देश में गंगा बहती है या फिल्मातले गीत लता मंगेशकर आणि सांगतेंच्या आवाजान गीत रचना असा शैलेंद्र हांची आणि संगीतकार शंकर जयकिशन।

सदाबहार कार्यक्रम तुम्ही ऐकतले आवार या फिल्मा खातीर शैलेंद्र हांची रचना शंकर जयकिशन हांचे संगीत आणि स्वर आसलो मुकेश हांचो. कार्यावळी फुडल्या सुवातेर श्री 420 या फिल्मातले मन्ना डे हाणें गायले हे गीत.

लता मंगेशकर हांच्या आवाजात रुदाली या फिल्मातले गीत तुम्ही ऐकतले, गुलजार हांचे, संगीतकार भूपेन हजारिका. सदाबहार हे कार्यावेन फुडल्या सुवातेर सूरज या फिल्मातले गीत ऐकूया मोहम्मद रफी हांच्या आवाजात. गीतरचना हसरत जयपुरी हांची आणि संगीतकार शंकर जयकिशन.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐकपनो 105 चार मेगार्साचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळचे बरोबर 9:48 येतात या खेळात तुम्ही ऐकतात पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सदाबहार. रवी नज्जैन हाणी बरोवन संगीतबद्ध केल्ले हे गीत अखियो के झरोको से या फिल्मातले गायतात.

या फिल्मातले रवींद्र जैन हाणी बरोवन संगीतबद्ध केल्लें गीत तुम्ही आयकतले हेमलता हांच्या आवाजात. सदाबहार कार्यावळीन फुडल्या सुवातेर हेमंत कुमार.

0: श्रोते हो, 10:10 होत आहेत. 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. आमचा यापुढील कार्यक्रम मराठी चित्रपट गीतांचा काही क्षणांमध्येच.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला ला विपिसे हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये. मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.
0: आणि श्रोतेहो, आता ऐकूया मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम.

लता मंगेशकर आणि इतरांनी गायलेला उंबरठा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. वसंत बापट यांचं, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना पुढचं पाऊल या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज. गीतरचना आहे सुधीर मोघे यांची आणि संगीतकार सुधीर फडके.

एकाचया जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. पुढचा पाऊल या चित्रपटासाठी हा आवाज होता आशा भोसले यांचा. गीतरचना सुधीर मोघे यांची आणि संगीतकार सुधीर फडके. मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातील अपराध या चित्रपटातील गीत ऐकूया. मधुसूदन कालेलकर यांचं, संगीतकार एन दत्ता.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज

श्रोते हो, सकाळचे ठीक 10:27 होत आहेत. 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल, आणि या क्षणी आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीते.

श्रोते हो चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात साधना सरगम आणि इतरांच्या आवाजात आई शपथ या चित्रपटातील सौमित्र यांचं गीत आपण ऐकत होता. संगीतकार अशोक पत्की. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेलं अमर भूपाळी या चित्रपटातील गीत ऐकूया. शाहीर हुनाजी बाळा यांचं गीत आणि संगीत वसंत देसाई यांचं.

श्रोते हो, जिव्हाळा या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार श्रीनिवास खळे. आणि आता ऐकूया अमर भूपाळ या चित्रपटातील पंडितराव नगरकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत, शाहीर होनाजी बाळ यांचं गीत आणि संगीत वसंत देसाई यांचं.

त्यांच्या या कार्यक्रमात यानंतर मानिनी या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा हा आवाज. गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची आणि संगीतकार वसंत पवार.

श्रोतेहो, हा हे गीत आपण ऐकलं बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेलं. मानिनी या चित्रपटासाठी आवाज होता आशा भोसले यांचा आणि संगीतकार वसंत पवार. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो चॅनलवरून.

समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि

दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

श्रोते हो 105.4 MHz वर आम्ही बोलत आहोत. आकाशवाणी पणजी केंद्राचा हा आहे FM रेनबो चॅनल आणि या क्षणी आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीते.

हे गीत होतं अगबाई अरे चाय या चित्रपटातील गुरु ठाकूर यांचं, संगीतकार अजय अतुल आणि स्वर होता शंकर महादेवन यांचा. आणि श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम संपत असताना हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या जोड आवाजातील हे वृंदावन या चित्रपटातील गीत ऐकूया. गीतरचना आहे मंदार चोलकर यांची आणि संगीतकार अमित राज.

श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात वृंदावन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. श्रोतेहो, 11 वाजता आहेत. काही क्षणामध्येच ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या.

एफएम रेनबोचे वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो तर एक वार कर्यावळी. 11 वरां जावन 6 मिनटां जाल्यात. सुगम संगीत.

सुरेश वाडकर हांचो आवाज तुमी आयकली, बाकी बाब बोरकार हांचीच रचना. एफएम रेनबोच्या वितरावणीत तुमी आयकतात सुगम संगीत आणि ह्या उपरांत रजनी ठाकूर.

रजनी ठाकूर ह्यांचा आवाज पूर्णानंद चारी ह्यांचे गीत. आणि ऐकबेनो आता हे पर्यावरण गीत ऐकूया. अर्चना खाणेपारकर ह्यांचा आवाज आणि ही गीत रचना तुकाराम रामा शेठ ह्यांची.

अर्चना खाणेपारकर हंसोहो आवाज त्यांनी गायले हे गीत तुकाराम रामा शेठ हांचे. संगीतकार मयुरेश वस्त. घर जाले झाड पर्यावरण चेर आधारित हे गीत तुम्ही ऐकले. एफ एम रेनबोची वितरावणी तुम्ही ऐकतात सुगम संगीत. ह्या उपरांत नेहा राजपाल ऐकूया त्यांचा हो आवाज. ही रचना चंद्रिका पाडगावकरांची. संगीतकार अजय नाईक.

उदय भैमरवान जय शिले एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. कार्यावळीत आता निमण्या सुवातेर ऐकूया पुरुषोत्तम पै हांचा आवाज. तांणी गायिल्लें दोतोर भिकाजी घाणेकार हांचें गीत.

पुरुषोत्तम पै हांचो आवाज तांणी गायले धोतरभिकाजे घाणेकार हांचे हे गीत. आनी ह्या गिता वांगडा सोंपता सुगम संगीत. एफ एम रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो तरेकवार कार्यावळी. 12:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले. उपरांत कार्यावळींची रुपरेषा आनी चित्ररंजन घेवन येता राहुल देव बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ली तरेकवार गीतां तांच्याच जयंती निमतान.

FM Rengochi Vikrauni Portuni Datum Kasagank Mai Mogatsu Yukar Baravarazam Tam in Tazarat Yauprant Vikrau Pachata Rekwar Karawain Chihiru Paresha Talharat Filmi Sangita Chir Aikat Chitra Ranjan Karawain Chihiru Paresha Sangunzara Uprant Baravara Pandramintan Chir Aikpeno Tumka Kavarasats Eyes Sattavis June Namneche Kalakar Rahul Dev Barman Hanso Eyes Satyanshavo Vardis तांच्या जयंती निमतान तरेकवार गीतां आयकपाक रावात ह्या उपरांत चित्ररंजन करावळींत एक वर जावन 5 मिनटांचेर आसतली कातारां तर 2 भावगीत

पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 पयल्या सुवातेर जुकबॉक्स, 3 प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात स्पायस आणि उपरांत आरजेस चॉईस। पॉप टाईम कार्यावळीचो वेळ 4:05, 5:10 म्युझिकल कॉकटेल। पश्चिमी संगीताच्यो ह्यो कार्यावळी 5:30 मेरेन आयकप्यानो सांजवेच्या प्रसारणात 5:30।

अमर हेबळेकर यांची सचिन सुल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती प्रिया रेडकर यांची, याद्या सुनी फार्म टू सिटी 7:30 वरांचेर, 8:00 कातारा, 8:30 मिनिटांचेर एक ही फिल्म से घेऊन येता 1942 अ लव्ह स्टोरी. या फिल्मातली गीतां संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या 87व्या वाढदिसा निमतान ही कार्यावळ. न्यूज एट 9:00 वरांचेर आणि उपरांत 9:15 मिनिटांचेर म्युझिकल फ्युजनची कार्यावळ, सादर करता नियॉन बँड, पंगडाच्या मुखेली एड्रियन सिक्वेरा. 10:05 मिनिटांचेर फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ, अर्थात पश्चिमी संगीत, आणि 11:10 मिनिटांचेर फ्रॉम द आर्काइव्स. ऐकपॅनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मिनिटां मेरेन.

ऐक पै न्हू, राहुल देवबर्मन हांचें नांव घेतलें की कानांत आनी मनांत खोमूक लागतात. तीच गीतां राहुल देवबर्मन हांणी संगीतबद्ध केल्लीं. ऐक पै न्हू, पंचमदा ह्या नांवान ते लोकप्रिय आसात. भारतीय चित्रपट सृश्टींतले एक दिग्गज संगीतकार, नामनेचे संगीतकार सचिन देवबर्मन हांचे सुपुत्र. 1960 ते 1990 दशकांत 331 परसूय चड हिंदी चित्रपट संगीतबद्ध करून बॉलिवूड संगीताक तांणी एका नव्या उंचायेर व्हेले. सनम तेरी कसम आनी 1942 अ लव स्टोरी ह्या चित्रपटां खातीर सर्वोत्कृश्ट संगीत दिग्दर्शकाचे फिल्मफेअर पुरस्कार तांकां मेळिल्ले.

त्या काळांत तंत्रगिन्यान इतलें प्रगत नाशिल्लें, तरी पंचमदा नवीन नवीन आवाज तयार करताले. तांणी जें कितें निर्माण केलें तें जणू एक आश्चर्यूच. सूर तयार करपाचो दृश्टीकोन तांचो खूब वेगळो आशिल्लो. भारतीय चित्रपट सृश्टींत पाश्चात्य संगीताचें फ्युजन निर्माण करपा खातीर तांची खासा वळख आशिल्ली. संगीतकार राहुल देव बर्मन हांच्याच वाडदिवसा निमतान आमी आयकतात तांचेच संगीत. परतून एकदा 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मात कुमार सानू.

नमस्कार, हे आसात कायमू खेल खबरो. साखळी रविंद्र भवनान 26, 27 आनी 28 जून ह्या दिसांनी शिवराज्य अभिशेक दिसाचे निमतान आयोजित केल्ल्या 3 दिसांच्या किर्तन महोत्सवाक सरकारी तशेंच अनुदानीत माध्यमीक शाळांच्या इतिहास विशयाच्या शिक्षकांनी हाजीर रावचे अशें शिक्षण संचालनालयान मागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी सेशल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवी सुवाळ्याक मानाचे सोयरे म्हणून वांटेकार जावपा खातीर 3 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. कृशी आनी प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात उदरगत प्राधिकरणान मध्य प्रदेशांतल्यान एकवटीत अरब अमिरातीन भौशीक संकेत GI टॅग आशिल्ल्या रेवा सुंदरच्या आंब्याच्या पयल्या वेवसायीक निर्याती खातीर सुविधा उपलब्ध करून दिल्या. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वाची तुस्त केल्ली असून भारतान लक्षणीय आर्थिक प्रगती केल्या आनी संवसारीक पावड्यार व्हड भूमिका साकारता अशें म्हटलां. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा ह्या म्हयन्याच्या 29 तारखेक नवी दिल्लीन जावपी केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंडळाचे 16वे परिशदेचे अध्यक्षपद सांबाळटले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

1200 अंकामेळ. त्यांचे वडील सचिन देव बर्मन ह्यांची गणना बॉलिवूडच्या महान संगीतकारांमध्ये करतात. राहुल देव बर्मन हांकां भुरगेपणा सावन संगीताची आवड. जेन्ना ते फक्त 9 वर्षांचे आशिल्ले तेन्ना तांचे पयलें गीत ये मेरी टोपी पलट के आ हे तांणी तयार केले, ज्याचो वापर तांच्या वडिलांनी 1956 रिलीज झाल्ल्या फंटूश ह्या चित्रपटांत केल्लो. राहुल देव

रेनबोची वितरावणी एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीचे हो तर एक वार कार्यावळी. एक वर जाऊन 5 मिनटं झाल्यात. ही असात कातारा आणि आईच्या कार्यावळीत फिल्मी गीता.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत कातारांची कार्यावळ घेऊन आलेल्या ही फिल्मी गीता आणि ह्या उपरांत जॉयविन फर्नांडीस चितना ने सपना ह्या फिल्मा खातीर

MSME दिसा निमतान जाल्ल्या कार्यावळीन ते उलयताले. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा ह्या म्हयन्याच्या 29 तारखेर नवी दिल्लीन जावपी केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंडळाचे 16वे परिषदेचे अध्यक्षपद सांबाळटले. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा ह्या म्हयन्याच्या 29 तारखेक नवी दिल्लीन भलायकी वाठारा खातीर जायत्या डिजिटल उपक्रमांचो शुभारंभ करतले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळान कायमस्वरुपी सुवात मेळोवपा खातीर भारतान केल्ल्या बोलीक सेशेल्सान तेको दिला. खात्यान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या येवजणांखाला फायदो घेवपा खातीर थारायिल्ल्या फॉर्मान अर्ज वा शिफारशी फॉर्म सादर करपाची निमाणी तारीख 17 जुलै 2024 मेरेन वाडयल्या अशी माहिती कला आनी संस्कृती संचालनालयान दिल्या. साखळी रवींद्र भवनान 26, 27 आनी 28 जून ह्या दिसांनी शिवराज्याभिशेक दिसाचे निमित्त साधून आयोजित केल्ल्या 3 दिसांच्या किर्तन महोत्सवाक सरकारी तशेंच अनुदानीत माध्यमीक शाळांच्या इतिहास विशयाच्या शिक्षकांनी हाजीर रावचे अशें शिक्षण संचालनालयान मागला. जपानांतल्या यासुशिरो हांगा जाल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघीक चॅम्पियनशीप क गटान पयल्या सामन्यान कझाकस्तानाचेर 2-0 असो दणदणीत जैत मेळून भारतान उपांत्यपूर्व फेरयेन पावल घातला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

FM Rainbow च्या मित्रांनी कातारांची कार्यावळ निमळ्या स्वातेर आता ऐकूया. एनिमी या फिल्मात सपनाच्या मळबार मायरन मश्कारेनस मॅक्स एकॉता आणि सांगा त्यांचा आवाज.

नमस्कार, रसिका श्रोते हो एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दुपारचे 2 वाजत आहेत. सादर करीत आहोत भावगीतांचा हा कार्यक्रम.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुंधती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव. भावगीतांच्या या कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर, मंगेश पाडगावकर यांचीच ही रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा हा स्वर, मंगेश पाडगावकरांची ही रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं. भावगीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर प्रवीण दवणे यांचं हे गीत ऐकूया, श्रीधर फडके यांचा स्वर.

प्रवीण दवणे यांची रचना होती, स्वर श्रीधर फडके यांचा. भावगीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतर परीकथेतील राजकुमार, वंदना विटणकर यांची रचना, अनिल मोहिले यांचं संगीत, हा स्वर कृष्णा कल्ले यांचा.

माहिले यांचं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी हा स्वर लता दिदींचा. कवी ग्रेस यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो भाव गीतांचा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात. लता दिदींचा हा स्वर मैत्र जीवाचे या संग्रहासाठी कवी ग्रेस यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो विविध FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. 2:30 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. यानंतर पश्चिमी संगीत लियनच्या साथीनं. काही क्षणातच मुखेल खबरो ऐकत रहा FM रेनबो.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. देशातले सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो फुडल्या 2 वर्सां देशभरातल्या 500 शारांनी आणि गावांनी विस्तार करतले असे केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आयज जाहीर केले. फाल्यां पुराय महाराष्ट्रांत जावपाची आशिल्ली शिक्षक पात्रताय चाचणी प्रश्नपत्रिका लीक जाल्ल्यान फुडें धुकल्ल्या. शिवराज्याभिशेक दिसा निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक साखळे आर्गा ओपली. सुशासन, शौर्य, आत्मसन्मान आणि धर्माची राखण हे शिवाजी महाराजांचे विचार आयज लेगीत आदर्श पिळगी घडोवपाक उर्बा दितात आणि राष्ट्र पहिली ही भावना घटमूट करतात असे मुखेलमंत्र्यांनी म्हटलं. घरगुती वा व्यावसायिक वापराखातीर 10 किलोवॅट मेरेन भार वाढयल्ल्या वीज गिरायकांक आता अतिरिक्त विजेच्या उपेगाखातीर मान्यताये खातीर वीज खात्याकडेन अर्ज करपाची गरज ना अशी माहिती मुखेल अभियंतो स्टीफन फर्नांडीस हांणी दिल्या. म्हजे घर येवजणे संबंधित कागाळी आणि प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर 8806917119 ही हेल्पलाईन क्रमांक सुरू केला अशी माहिती उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालयान दिल्या. महसूल खात्यान गोंयातल्या 56 गावांच्या प्रस्तावी शारीकरण संबंधी काढिल्ल्या अधिसुचोवणी फाटी घेतल्या, तशेंच या निर्णयाची अधिकृत माहिती तांणी पंचायत खात्यांक दिल्या. साखळे रवींद्र भवनान 26, 27 आणि 28 जून ह्या दिसांनी आयोजित केल्ल्या किर्तन महोत्सवाक सरकारी तशेंच अनुदानीत माध्यमीक शाळांच्या इतिहास विशयाच्या शिक्षकांनी हाजीर रावचें अशें शिक्षण संचालनालयान मागलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 28 जुनाक सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन उलोवप करतले आनी 27 जून ते 3 जुलय मेरेन राज्यभर उटंगराच्या पावसाची शिटकावणी पणजी वेधशाळेन दिल्या. हे फाटभुंयेर येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या 3 दिसांच्या दौऱ्या खातीर सेशेल्साक पावले. विमानतळार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मिनी हांणी केल्ल्या स्वागता बद्दल मोदी हांणी सोशल मिडियाचेर एका पोस्टावरवी कृतज्ञता व्यक्त केली. जगभरात खंयच्याय अर्थवेवस्थेची ताकद ही त्या देशातल्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानार अवलंबून असता, असे नवे दिल्लीत आयज एमएसएमई दीस 2026 निमतान आयोजित एका कार्यावळीत उलयताना उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी सांगले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आज घोषणा केली की देशातले पहिले सहकारी तत्वार चलपी रायड हेलिंग प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुखावेल्या 2 वर्सांत देशभरातली 500 शारां आणि नगरांनी करतले. केंद्रीय दळणवळण आणि ईशान्येकडचे प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आज सावन गुना हांगा आपल्या 3 दिसांच्या दौऱ्याक सुरवात केली. गोय सरकारान मे 2026 मदी काढिल्ल्या वादग्रस्त परिपत्रक जातून राज्यातल्या 56 गावांक शहरी क्षेत्र म्हूण जाहीर करपाचो प्रस्ताव आशिल्लो ताचेर गांव पंचायतींची मतां मागिल्लीं. महसूल खात्यान आयज पंचायत संचालनालयाक धाडिल्ल्या पत्रांत हे परिपत्रक रद्द केलां. जपानातल्या यात्सुशिरो हांगा सुरू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपांत भारतान गट सीतल्या आपल्या सलामीच्या सामन्यात कझाकिस्तानाचेर 2-0 अशें जैत मेळून उपांत्यपूर्व फेरयेंत प्रवेश केलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

शुभ संध्या मोगाळ मवाळ एकमेनू आणि थँक्यू लियान. सुंदर अशी ही दनपारची वेळ आम्ही तुझ्याबरोबर घालेली आणि आता ही सांज वेळ घेऊन येता हाव तुमचा सांगात जोटा नेहा तुमच्याबरोबर असतले रातच्या 9 वरामध्ये 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचे बरोबर 5 वाजून 32 मिनिटं जातात या खेळा कत्रेकवार अशो कार्यावळी खुंचो जाणून घेऊया एक लहानशी नदर आमच्या कार्यावळीचे काय खेळा भितरूच बरोबर 5 वाजून 35 मिनिटांचे मराठी गीताची कार्यावळ. आय एम शुअर आता मेरेन सगळ्यांकूच खबर असा सगळ्या आमच्या ऐकुप्यांक खबर असा खंयच्यो खंयच्यो कार्यावळी लायंड अप असतात शेनवारच्या ह्या सांज वेळार पूण तरी देखील कोणी अशें आसतलो जो किंवा जे जाणी फर्स्ट टायम ट्यून इन केला किंवा गाडी चलयता चलयता सडनली तांणी मदींच चॅनल चेंज करून आमचो हो फेमस फेमस फेमस 105.4 MHz FM रेनबो लायलो आणि सडनली तांकां अरे ओ कार्यावळी असता ओके खंयच्यो डोंट वरी जाणून घे. तर काय घेणार भितरूच मराठी गीताची कार्यवळ 5 वाजून 35 मिनिटांचेर आणि 6 वाजून 5 मिनिटांचेर तुझ्या खातीर असतली रेनबो सांज ही कार्यवळ. तर एक वार अशी गीता या कार्यवळीत 1 वराची ही कार्यवळ आणि ताच्या उपरांत 7 वाजून 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो जातूत ही कार्यवळ सोपतली 7 वरांचेर. हॅलो फरमायश तुमच्या खातीर 7 वाजून 20 मिनिटांचेर 10 मिनटांच्यो प्रादेशीक खबरो 7 वाजून 30 मिनटांचेर फार्म टू सिटी ह्या आमच्या सेगमेंटात वन महोत्सव आणि फॉरेस्ट कवर इन गोवा हाचेर श्री अमर हेबळेकर हांची मुलाखत सचिन सुर्लेकर हांणी घेतिली तुमकां आयकुपाक मेळटली. निर्मिती केल्या प्रिया रेडकर हांणी. 8 वरांचेर कातारां आणि 8 वाजून 30 मिनटांचेर एक ही फिल्म से ह्या आमच्या कार्यावळीत आज 1942 अ लव्ह स्टोरी ह्या फिल्मातली गीतां तुमकां आयकुपाक मेळटली. 87व्या जयंती आर डी बर्मन हांची ह्या निमतान तुमच्या खातीर ही एक ही फिल्म से ह्या कार्यावळीत आज 1942 अ लव्ह स्टोरी. कित्याक जाल्यार ही फिल्म ह्या फिल्मातली गीतां आर डी बर्मन हांणी कंपोज केल्ली पुणून ही फिल्म रिलीज जावच्या पयलींच तांकां मरण आयलें. सो जाणून घेतली आमी जायत्यो गजाली ह्या कार्यावळीत ह्या फिल्माशी आधारीत निगडीत आणि त्याच्या उपरांत 9 वरांचेर असतली न्यूज एट 9.

जाऊन 15 मिनटाचेर म्युझिकल फ्युजन हाचेर नियॉन बँड हांचो हांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. एड्रियन सिक्वेरा घेवन येतले तुमच्या खातीर ही कार्यावळ. तशेंच 10:05 फोनीन पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमच्या खातीर. 11:10 फ्रॉम दी आर्कायव्स जी चलतली 12:05 मेरेन. आनी हिंदीतल्यान खबरो घेवन येतले तुमच्या खातीर कार्यावळींची समाप्ती. तर तरेकवार अश्यो हे प्रोग्राम्स तुमच्या खातीर लायन अप आसात. आयचो हो शेनवारचो सुंदर अशी ही सांज वेळ तुमच्या खातीर घेवन येता. बरोबर 5:35 जातात. कांय खिणा भितरूच आयकुपाक रावात. मराठी गीताची कार्यावळ तुम्ही आयकतात 105.4 MHz FM रेनबो.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल युअर्स तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलवरती. हा कार्यक्रम तुमच्यासाठी जवळजवळ अर्ध्या तासाचा असेल. मी जवळजवळ का म्हणते कारण आता 5:36 झालेली आहेत आणि 5:58 तुमच्यासाठी असतील कोकणीमधून बातम्या आणि 6:00 हिंदीमधून बातम्या असतील संक्षेपित होतील आमच्या दिल्ली केंद्रावरून. तर जास्त वेळ घेत नाही, अतिशय शांत असं म्हणायला हरकत नाही कारण मी आता स्टुडिओमध्ये आहे आणि एकटीच आहे स्टुडिओमध्ये आणि सगळं शांत आहे आणि बाहेर मी येताना सुद्धा शांत वातावरण होतं. पाऊस नाही, जास्त ऊन नाही आणि मला खूप असं आवडतं असं हे वातावरण आणि असं मस्त कॉफी मिळाली याच्याबरोबर. तर आहा हा, तर मी घेते कॉफी, तुम्ही ऐका हे गाणं. तुमच्यासाठी मी घेऊन येते आशा भोसले यांच्या स्वरातून सांज ये गोकुळी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं, अरे संसार संसार 1961 मध्ये हे गाणं आलेलं श्रोते हो. आणि बऱ्याच जणांना सुमन कल्याणपूर ह्यांचा स्वर लता मंगेशकरजी ह्यांच्याशी मिळता जुळता खूप असा वाटतो, आणि ज्या वेळेला आपण त्यांचं गाणं ऐकतो असं वाटतं की अरे लताजींचं गाणं आहे का, पण नाही, सुमन कल्याणपूर ह्यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं. आणि आता अशी ही बनवा बनवी ह्या चित्रपटाचं शीर्षक गीत घेऊन येते आहे ह्या कार्यक्रमामध्ये, जो आहे मराठी गीतांचा. तुम्ही ऐकताय 105.4 MHz FM रेनबो.

बनवा बनवी या चित्रपटाचं शीर्षक गीत आपण ऐकलं श्रोते हो हा आणि 1988 मध्ये प्रदर्शित झालेला हा अत्यंत कॉमेडी पिक्चर आणि खूप म्हणजे आताच्या पिढीने सुद्धा हा जर चित्रपट पाहिला ना तर इतकं म्हणजे त्यांना हसू आवरणार नाही याची मला खात्री आहे. इतका सुंदर आणि म्हणजे तुमचं मन आणि तुमचं ध्यान जे आहे ते खिळून ठेवतं स्क्रीनवरती. जर तुम्ही नाही पाहिलेला तर मुद्दम बघा, हा यूट्यूबवरती ना अवेलेबल आहे. आणि लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर ह्यांच्या प्रमुख भूमिका होत्या ह्या चित्रपटामध्ये. आणि खूप खूप खूप असं कॉमेडी माझं अत्यंत अतिशय म्हणजे फेवरेट आणि खूप आवडता असा अशी ही फिल्म आहे. तर छान वाटलं म्हणजे हे गाणं ऐकताना एक एक सीन्स डोळ्यासमोर येतात. तर पुढील गाणं तुमच्यासाठी बालगंधर्व ह्या चित्रपटामधून, म्हातारा इतुका नव घे पाऊण शेवयमान.

श्रोते हो, हा कार्यक्रम इथेच संपतोय आणि आता बरोबर 5:58 होत आलेली आहेत. तुमच्यासाठी असतील कोकणीमधून बातम्या आणि 6 हिंदीमधून बातम्या. आम्ही भेटणार आहोत 6:05 रेनबो सांज ह्या कार्यक्रमामध्ये.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या 3 दिसांच्या दौऱ्या खातीर सेशेल्साक पावले. विमानतळार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मेनी हांणी केल्ल्या स्वागता बद्दल मोदी हांणी सोशल मिडियाचेर एका पोस्टा वरवीं कृतज्ञता व्यक्त केली. जगभरात खंयच्याय अर्थवेवस्थेची ताकद ही त्या देशातल्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानार अवलंबून असता, असे नवी दिल्लीत आज एमएसएमई दीस 2026 निमतान आयोजित एका कार्यावळीत उलयतना उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी सांगले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आज घोषणा केली की देशातले पहिले सहकारी तत्वार चलपी रायड हेलिंग टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुखावेल्या 2 वर्सांत देशभरातली 500 शारां आणि नगरांनी करतले. केंद्रीय दळणवळण आणि ईशान्येकडचे प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आज सावन गुना हांगा आपल्या 3 दिसांच्या दौऱ्याक सुरवात केली. गोय सरकारान मे 2026 मदीं काडिल्ल्या वादग्रस्त परिपत्रक जातून राज्यातल्या 56 गावांक शहरी क्षेत्र म्हूण जाहीर करपाचो प्रस्ताव आशिल्लो, ताचेर गांव पंचायतींची मतां मागिल्ली. महसूल खात्यान आयज पंचायत संचालनालयाक धाडिल्ल्या पत्रांत हे परिपत्रक रद्द केलां. जपानांतल्या यात्सुशिरो हांगा सुरू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपांत भारतान आपल्या सलामीच्या सामन्यांत कझाकिस्तानाचेर 2-0

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

तुम्ही ऐकतात रेनबो सांज ही कार्यवळ 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलाचेर. मुखावेले गीत तुमच्या खातीर मोगाळ इश्टानो घेऊन येता. मॅसिव्ह इंडी पॉप कल्चर हिट 1994 प्रदर्शित झाले हमसे है मुकाबला ह्या फिल्मा खातीर. ॲक्च्युली हे फिल्म डब केल्ले, पूण ओरिजिनली ए आर रेहमान हे हाणी हे गीत जे आसा ते कंपोज केल्ले तमिळ फिल्म कदळन हांच्या खातीर. आणि

मुकाबला मुकाबला ए आर रहमान हाणी कंपोज केले हे गीत मोगा इशानो इतले सुंदर आशिले त्या टायमा वेले आणि प्रभुदेवा हाणी आयकॉनिक डान्स ही इज अ मास्टर मास्टर ब्लास्टर डान्सर ताणी इतलो सुंदर डान्स केलो आणि एक गजाल सांगपाची म्हणल्यार ह्या गीताचे पयली प्रभुदेवा हांच्या दाव्या पायातलो लिगमेंट टेर जाल्लो आणि ताचे उपरांत ताणी तांच्या पायान पेन आसतना लेगीत हे फिल्म हे गीत शूट केले आणि ताणी किती केले की एंटायरली तांचो जो वेट असा हेवी कोरिओग्राफी आशिली ह्या गीतात ताणीक तांकां एंटायरली तांचो जो वेट असा तो ताणी उजव्या पायाचेर आपलो घालून दावो पाय सांबाळत हो डान्स केला आणि ताणी एक क्रॅप बँडेज हेवी क्रॅप बँडेज घाल्ली आणि मिस मॅच शूज म्हणजे एका पायाक ताणे दाव्या पायाक 9 नंबराचो शूज घाल्लो आणि उजव्या पायाक ताणे 10 नंबराचो शूज घाल्ले आपली पेन जी असा ती मॅनेज करपाक. राजा मुंड्री हांगा हे गीत शूट झाले आणि कॉस्ट्यूम डिझायनर कासी हांकां लास्ट मिनिट नोटीस दिली आणि तांकां एका दिसा भितर जवळजवळ 400 असे वेगवेगळे कॉस्ट्यूम्स अरेंज करचे पडले. हे गीताक मनु आणि सुवर्णलता हांणी आपलो आवाज दिला आणि हे गीत बरयला वाळी हांणी. तशेंच स्ट्रीट डान्स ह्या फिल्मात हे गीत परत रिमेक केला. 2020 ह्या वर्सा जो स्ट्रीट डान्सर आयलो तनिष्क बागची हांणी हे गीत रिक्रिएट केलें आणि ह्या गितांत मोगाळ इश्टानो हे जे गीत जर तुम्ही पळयला न्ही तर त्या टायमार एक असो सिक्वेन्स असा वेरेन प्रभुदेवाचे तोंड दिसना, हात दिसना, पांय दिसना आणि फक्त एक इमेज डान्स करता आणि त्या टायमार जेन्ना आम्ही लहान असले अशें दिसताले माय गॉड हे कशें करता, म्हणजे हात दिसना, पांय दिसना, कांयच दिसना आणि फक्त कशें नाचता, कसो कसो मनीस दिसनासतना ही इमेज कशी मूव करता. त्या टायमार एक खूप नवल आशिल्लें पण आतां ए आय जाला, 3D आणि खूप कितें कितें इतले डॅवलपमेंट्स जाल्या की कळटा की हें सगळें कांयच न्ही म्हणून. आणि आतांच्या काळांत आतांची भुरगीं जन्मताच हें सगळें शिकून येता म्हणल्यार हरकत ना. वेल, जसो जसो काळ बदलता तशें तशें आमी बदलपाक जाय काळा बरोबर आणि एक्सेप्ट करपाक जाय गजाली आणि जाता तितले नवे नवे ज्यो गजाली आसात, नवे नवे जे डॅवलपमेंट्स जाता त्याच्या बरोबर आमी स्वताकूय तितलेच डेव्हलप करपाचो यत्न करपाक जाय. नवे नवे टेक्निक्स जे येतात ते शिकपाचे आणि आत्मसात करपाचो यत्न करपाक जाय. तुम्ही ऐकतात रेनबो सांज ही कार्यावळ मोगा इशानो बरोबर 6:30 जातात. तुमच्या खातीर आतां आसतल्यो 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो कांय खिणा भितरूच. तुम्ही ऐकत रावत 105.4 MHz. घेता एक लहानसो ब्रेक हांगा बरोबर 6:35 परत एक फावट आमची तुमची भेट जातली ह्याच कार्यावळीत जी आसा रेनबो सांज.

परत एक फाउट मनाकाळचं सांग स्वागत. तुम्ही ऐकतात रेनबो सांज ही कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो चॅनलाचेर. बरोबर 6:36 जाल्यात. वेलकम बॅक ह्या कार्यावळीत. आणि जशें हांवें म्हळें, ही कार्यावळ हांव मिलेनियल्सांक डेडिकेट करतां. सो अनादर क्लासीक सॉंग बाय लकी अली, ओ सनम.

80च्या दशकातले एक कल्ट आणि सदाबहार असे गीत हे लकी अली हाणी गायले ओ सनम. वेल, हे गीत खरे म्हणजे लकी अली हांचो एक वेगळोच असो आवाज असा आणि त्या आवाजाक लागून खंयचेच व्हडले म्युझिक लेबल जे आसा ते हे आल्बम विकत घेवपाक तांणी इंट्रस्ट दाखोवना आणि ताका लागून तांकां दिसले की हो आल्बम आपलो फ्लॉप जातलो म्हणून. आणि ह्या गीतांत तांचे एक वेगळेच जादूई म्हणल्यार अतिताय जावचे ना जादूई अशें हमिंग आसा. हे एक्चुली हे गीतांत तांणी प्लॅन करून आशिल्लें पुणून जेन्ना तांणी रेकॉर्डिंग हे गीताचे करताले त्या टायमार तांणी हे इम्प्रोवायजेशन केलें आणि ताका लागून ह्या हमिंगाक लागूनच ह्या गिताची एक वेगळीच वळख कशी झाली. म्हणल्यार ओ सनम अशें म्हणत जाल्यार आमकां पयली याद जाता ते येस द व्हेरी ब्युटिफूल हमिंग. हे गीत इजिप्त हांगा पिक्चरायज केला इजिप्टाच्या डेजर्ट्सान आणि तातूंत एक बायल जी आसा ह्या गितांत ती एक्चुली त्या टायमार ताजी खरी वायफ ताजी खरीच घरकान आशिल्ली. तर आमी आयकतात रेनबो सांज ही कार्यावळ. ह्या कार्यावळीत आमी लकी अली हाणी गायिल्ले हे सुंदर अशें गीत आयकलें ओ सनम आणि आता तुमच्या खातीर घेवन येता श्वेता शेट्टी हांचो स्वर.

अदनान सामी आणि आशा भोसले यांच्या जोडस्वरातली ही गझल कभी तो नजर मिलाओ. वा वा वा. मग ऐक बहनो, ही कार्यावळ इतली माका जाल्यार इतली मजा येता ही सुंदर सुंदर गीतां आयकुपाक सोपयनच दिसना, पण कितें करया, वेळ सोपत आयला. म्हणटकच ह्या कार्यावळीच्या निमाणे कडेन तुमच्या खातीर शान हांच्या स्वरांतलें हें गीत बरोबर 6:58 मिनटांचेर कोंकणींतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिसांच्या दौऱ्या खातीर सेसेल्साक पावले. विमानतळार सेसेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी हांणी तांचे स्वागत केले. गोंय सरकारान मे 2026 काडिल्ले शहरी क्षेत्र म्हळ्यार अर्बन एरिया म्हणून जाहीर करपाचे परिपत्रक आयज फाटीं घेतले. जगभरात खंयच्याय अर्थवेवस्थेची ताकद ही त्या देशातल्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानार अवलंबून आसता, अशे नवी दिल्लीत आयज एमएसएमई दीस 2026 निमित्त आयोजित एका कार्यक्रमात उलयतना उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी सांगले. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आयज घोषणा केली की देशातले पहिले सहकारी तत्वार चलपी राईड हेलिंग म्हणजे टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुखावेल्या 2 वर्सांत देशभरातली 50 शारां आणि नगरांनी करतले. भारत सरकारच्या तरणाटे कल्याण आणि खेळा मंत्रालयान तरणाटे पिळगेक डिजिटल युगांत मुखार व्हरपा खातीर एका खाशेल्या ऑनलायन अभ्यासक्रमांचे आयोजन केला. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडटले. अंदूची 57वी राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशीप सर्त ह्या वर्सा 30 जुलय ते 1 ऑगस्ट मजगती बांबोळे एथलेटिक्स मैदानाचेर जातली. आनी जपानातल्या यात्सुंग शिरो हांगा सुरू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपांत भारत क गटांतल्या आपल्या सलामीच्या खेळांत कझाकिस्तानाचेर 2-0 अशें जैत मेळोवन उपांत्यपूर्व फेरयेंत प्रवेश केलो. इतल्यान मुखेल खबरो सोंपल्यो.

0: हमेच किद्याक करप वा हमेच केल्ल्यान किदें जातलें असो विचार करूं नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरुया.
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स. तुम्ही ऐकतात ही कार्यावळ. मोगाळ ऐकपनो बरोबर 7:20 10 मिनटांच्यो प्रादेशिक खबरो आसतल्यो आणि 7:30 फार्म टू सिटी ही कार्यावळ. आणि ह्या कार्यावळीत वन महोत्सव आणि फॉरेस्ट कवर इन गोवा हाचेर मुलाखत श्री अमर हेबळेकर हांची सचिन सुर्लीकर हांणी घेतली तुमकां आयकुपाक मेळटली. ह्या खिणाक 7:10 जातात आणि आता तुमच्या खातीर एक मे और एक तू ह्या फिल्मातले हे गीत घेवन येता ॲश किंग, न्यूमन पिंटो आणि बियांका गोम्स.

एनिमल या फिल्मा खातीर राघव चैतन्य हांचो स्वर हुआ मैं हे गीत आमी आयकतात मोगा इश्टानो. 7:20 जायत येतात. 10 मिनटांच्यो प्रादेशीक खबरो आयकुपाक रावात 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो चॅनलाचेर.

नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय सरकारान मे 2026 काडिल्ले शहरी क्षेत्र म्हळ्यार अर्बन एरिया म्हणून जाहीर करपाचे परिपत्रक आयज फाटी घेतले. भारत सरकारच्या तरणाटे कल्याण आणि खेळा मंत्रालयान तरणाटे पिळगेक डिजिटल युगात मुखार व्हरपा खातीर एका खाशेल्या ऑनलायन अभ्यासक्रमांचे आयोजन केला. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की

0: आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर 7 वाजून 30 मिनिट. आता तुमच्या खातीर फार्म टू सिटी ही कार्यावळ. या कार्यावळीत आज वनमहोत्सव आणि फॉरेस्ट कव्हर इन गोवा हाचेर भासाभास एक इंटरव्ह्यू श्री अमर हेबळेकर हांची सचिन सुर्लीकर हाणे घेतली. आता आम्ही ऐकूया.
1: नमस्कार आणि योगार तुमकां सगळ्यांक आणि आकाशवाणीचेर हांव सचिन सुर्लीकर तुमचो योगार करता. आयची कार्यावळ खूब खास आसतली आमच्या सगळ्यां खातीर, कारण असो एक विषय जो आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकडे निगडीत असो आसा. कारण आमी जेन्ना ह्या समाजान जगता न्ही तेन्ना जायत्यो गोष्टी ह्या परिसरातल्यो ह्या संवसारातल्यो आमच्या आजूबाजूच्यो आमी घेतात आणि त्यो आमी परतूय दिवच्यो काय आसता. अशी एक गजाल आसा जी आमकां खूब कितें शिकोवन गेली. ह्यान पयलीं सुद्दां स्वता म्हाज्या खातीर जेन्ना हांव गांवांत रावतालो तेन्ना आमचो समाजा बरोबर आमच्या सरभोंवतणी पर्यावरणान म्हाका खूब कितें शिकयलेलें आसा. पर्यावरण म्हणटा आसतना खास करून आयज आमी उलयतले झाडां बद्दल, रानां बद्दल, आनी ही झाडां रानां कित्याक म्हत्वाची आसा आनी ती कशी आमी राखून दवरूं शकता हाजे बद्दल. आयज जेन्ना हांव पणजेन काम करता न्ही तेन्ना म्हाका एक गोश्ट परत परत चिंतपाक येता की आमी जी ल्हानपणान जांबळां खाताले ती आमी झाडाचेर वचोन झाडां हालोवन उडोवन बऱ्यापैकी आमकां जांबळां खावंक मेळटाले, पूण तीच जांबळां आयज आमकां शहरांत रावून विकती घेवची पडटा. हाजें कारण कितें आसूं येता काय? संवसार हो बदलत चल्ला, पूण त्या बदलत्या संवसारान आमी कितें फाटीं उडोवन गेल्या काय, आमी खूब कितें चुकी केल्या काय आनी त्यो बदलपाक शकता काय, हाजे बद्दल उलयतले. आनी आयचो जो प्रोग्राम आसा तो वन महोत्सव आणि फॉरेस्ट कवर गोयचे जे आसा ताजेर आमी उलयतले. आमच्या बरोबर ह्या टॉपिकाचेर उलोवपा खातीर अशेंच एक मानेस्त आसा. आमच्या बरोबर अमर हेबळेकर सर आसा, जे जनरल मॅनेजर ऑफ गोवा फॉरेस्ट डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर. सर, तुमकां सगळ्यांत पयलीं येवकार आणि खूप महत्वाचो विषय आसा सर आयचो.
2: नमस्कार, थँक्यू व्हेरी मच.
1: सर, वन महोत्सव ही संकल्पना आमी स्कुलान खूप वेळा आयकताले, पळयताले, सेलिब्रेट करताले. आमी वनभोजन म्हणा, वन महोत्सव अजूनही करतात, बऱ्या लेवलाचेर जाता सर अजूनही. ॲक्च्युली वन महोत्सव हे कित्याक साजरो करप आणि ताजे फाटले रिझन कितें आसा सर?
2: वन महोत्सव प्रोग्राम युजली फर्स्ट वीक ऑफ जुलयान स्टार्ट जाता आणि ते एक प्लांटेशन्स ड्राईव्ह जो डिपार्टमेंट करता ते एक फॉर्मल हे दिला की आमचे एक स्टेट लेवल एक प्रोग्राम जाता जे हेतून आमी प्लांटिंग सिंबॉलिक प्लांटिंग एक कडेन करता आणि त्या महिन्यात आमी फ्री सॅपलिंग डिस्ट्रिब्युशन करता लोकांक, पब्लिकाक, की कोणे आपल्याक जाय तितली झाडां येऊन व्हरची आणि ती रोवपाची असे हे आसा.
1: झाडांचे महत्व कोणाक खबर ना असे ना सर, सगळ्यांक खबर आसा, पण तरी सुद्धा जायते फावटी आमी म्हणजे आमकां खबरूच ना असे कित्याक वागता काय सर, कारण आमी झाडां मारतात किंवा बाकीच्यो सगळ्यो गोष्टी करतात.
2: ना, झाडांचं महत्व खबर ना असे ना. युजली प्रॉब्लम असो जाता की लोकांचे हे असता की जेन्ना पयली रेग्युलेशन्स तितले नासले तेन्ना रियलाइज झाले की झाडां चड मारलेली चड जाता आणि त्या खातीर आमी रेग्युलेशन्स हाडले कंट्रोल करपाक, पण ताजो एक उलटो परिणाम झालो की केन्ना झाडार कोण रोयता तेन्ना ताका एक हे जाता की फाल्यां हेच झाड म्हाका मारपाक बंदी हाडटले असो हे करून रिझनान खूब लोक फाटी सरता झाड रोवपाक, कित्याक तांकां दिसता की हे जर झाड रोयले आपणे आणि 10 वर्सांनी आपणाक जर कट करपाक जाय जर डिपार्टमेंटान आडयले जाल्यार कितें करतले. ॲक्च्युली तशें आसना ते, कित्याक ॲक्ट जो आसा प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ॲक्ट हो फक्त कटींग रेग्युलेशन आसा, बॅन ना. तर तुमकां जाय तशी झाडां कट करपाक मेळटा, ते रेग्युलेटेड कटींग असता, तितलेच खातीर तो ॲक्ट आयल्लो आसा.
1: खूप महत्वाची गोष्ट आसा रे, खूप जणांक दिसता की आपल्याक मारूंक दिवचे ना, म्हणजे कट करूंक दिवचे ना काय, पण ते रेग्युलेशन असा जातून तुमकां कट करपाक मेळटले. पण ताज्या खातीर आणि एक गोष्ट तुमच्या कडे उलयताना कळी की जर तू एक झाड मारता जाल्यार तुमकां 5 झाडां रोवपाक जाय, हे सुद्धा रेग्युलेशन
2: असा. प्लस आणि एक स्कीमी गोयचे गव्हर्नमेंटान केल्ले असा, हे 2019 केल्ले की तुमकां जर कमर्शियल ट्री प्लांटेशन म्हणजे सपोज पेपर मिलाक सप्लाय करपाक नाल्या एका जर झाडां रोवपाची आसा ते तुका 5 वर्सांनी विदाउट एप्लायिंग फॉर अ लायसन नाल्या कितें तू झाड रोवपाचे तेजे येऊन डिपार्टमेंट इन्स्पेक्शन करता कितली झाडां रोवंक जाता जाय तितली तुका जाय त्या स्पिसीसाचे

0: रोंग मेळटा आनी ते अंडर दॅट कमर्शियल ट्री प्लांटेशन जर केले रेजिस्टर केले 5 वर्सांनी तुवें ताका डायरेक्ट कट करूंक मेळटा आनी आनी युजली कितें आसा हे इंडस्ट्री सपोर्टेड सपोज दांडेली पेपर मिल्स आसा ते तुका सपोर्ट करता ते तुका हाडून रोपे हाडून दिता ते प्लांटींग करता ते येवन हार्वेस्टींग करता आनी घेवन वयता आनी तेजो कॉस्ट तुका मेळटा ते परचेज करता पूण ते हाका इतलेच आसा की लँड तुमचे ओन आसूंक जाय तुजे ओन लँडार ते प्लांटींग करूंक जाय आनी तुमी एट द टायम ऑफ प्लांटींग ते रेजिस्टर करूंक जाय
1: बट हो एक बिझनेस हे म्हणून सुद्धा खुबशे जण करू शकता कारण जागे खुबशे गावांनी आसा सर अजून तसे बरे जागे सो हे कोणाक खबर आसचें ना चडशे जाणांक सो आयकता
0: एक पब्लिसायज केल्ले आमी 2019-20 ते ऑनलायनय आसा गोवा ऑनलायन .gov.in आसा ताजेर ते हे एप्लाय करूंकय मेळटा
1: मेळटा एप्लाय करूंक म्हाका दिसता हे जर आयकता तुमी आनी तुमचे कडेन जर दिसता की हो बिझनस म्हणून पळोवपाक शकता कारण 5 वर्सांनी तुमी झाडां मारतले परत रोयतले थंय परत 5 वर्सांनी दुसरे सो हो सर्कल चालू उरतलो फुडें वयता आसतना एक गोश्ट जी म्हाका सर म्हत्वाची दिसता ती म्हळ्यार आमचे गोंय हे जिओग्राफिकली बाकीचे भारतातले बाकीच्या प्रांता सारखे इतले ना बट खूब बरे आसा आमचे सो तातूर जेन्ना तुम्ही जिओग्राफिकली पळयतात वेस्टर्न घाट्स आसा प्रोटेक्ट करता आमकां ट्री एरिया जी ट्री कवर एरिया आसा आनी फॉरेस्ट कवर कितलो आसा सर आमचो
0: फॉरेस्ट कवर आमचो एक्च्युली नॅशनल एवरेजाकून चड आसा एक्च्युली 2005 न्ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्यांनी एक हे दवरलेलं की विदीन 20 इयर्स 31% कवरेज जावंक जाय ऑल ओव्हर इंडिया म्हणून त्या टायमारच आमचे गोंयानूच 31% आसले आतां 34% जाला म्हणजे ग्रीन कवर इन्क्रीज जाल्ले आसा ऑलरेडी आनी नॅशनल लेवलय 24 ते 29 पर्यंत पावला ते मोहिमे
1: अंडर आमी डिपार्टमेंटाचे उलयता कारण हे प्रिझर्व करप खूप गरजेचे आसा आतां फॉरेस्ट कवर म्हणटा आसतना डेन्स फॉरेस्ट आसा ते पळयता प्रायव्हेट फॉरेस्ट आसा ते पळयता कसे मेजर करतात आणि ते वाढवपाक किती तुम्ही मेजर्स घेतले
0: कॅल्क्युलेशन करता एक फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया देहरादून आमचे हे आसा ते थ्रू सॅटेलाइट डेटा कॉम्प्युटेशन करता आता एव्हरी 3 इयर्स ते एक रिपोर्ट तयार करता स्टेट ऑफ द फॉरेस्ट रिपोर्ट म्हणून इंडियेचो त्या हेतून ते थ्रू सॅटेलाइट डेटा रिमोट सेन्सिंगान ते कॅल्क्युलेट करता आता तातून खूप ॲडव्हान्स आयले आसा कित्याक पयली फक्त फॉरेस्ट कवर आमी पळयताले तुम्ही जर 20 वर्सां पयली 15 वर्सां पयलीचे पळयताले फॉरेस्ट कवर आता त्यांच्यानी त्यांचे रेझोल्युशन इतले हे झाला की आता ट्री कवर पळयता आणि गोयन आमी मोर देन 61% ट्री कवर ऑलरेडी अचीव केल्ले आसा म्हणजे ट्री कवर पळयत जाल्यार तशें ग्रीनरी हातून गोंय खूप फुडें आसा
1: म्हणून आमी पाचवे गोंय म्हणताना हेच कारण आसा की आमचे पाचवे चार चादर जी आमच्या गोयचेर वडलेली आसा आणि खरेच खूप बरे काम करता सर तुम्ही बिकॉज पर्सेंटेज वाईज जर पळयले 31-34 आमी म्हणटा की हो 3 वा 4 आकड्याचो डिजिट हा पण ते गोंयभर जर पळयत कितली झाडां अंदाज जातली सर
0: तो खूप असा म्हणजे आणि आणि एक आमचे डेव्हलपमेंट असा म्हणजे रिलेटेड टू नोटिफिकेशन ऑफ प्रायव्हेट फॉरेस्ट जे फॉरेस्ट एरिया प्रायव्हेट एरियन असा ते आता गॅझेट नोटिफिकेशन फक्त गोयानच केल्ले असा आता पर्यंत 4 नोटिफिकेशन मोर देन 20 स्क्वेअर किलोमीटर्स कवरेज केल्ली असा जे प्रायव्हेट एरियान जे रान असा दॅट इज नोटिफाईड एज अ प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणजे तसे फॉरेस्ट कवर जर म्हणत जाल्यार तसे खूप इन्क्रीज झाले असा त्या खातीर
1: सर गोयन जेव्हा अफॉरेस्टेशन तुम्ही आता झाडां रोवपाक जाय प्रिझर्व करपाक जाय आणि झाडां लावपाक जाय अफॉरेस्टेशना खातीर तुम्ही खयची एरिया चड प्रायोरिटायज करता
0: आमची चड ऑलमोस्ट लँड एरिया अशी फॉरेस्ट एरिया सगळी कवर झालीच असा ग्रीनरी हातून म्हणजे डिपार्टमेंट जे प्लांटींग करता लास्ट 3-4 वर्सां जे असं मायनिंग रिजेक्ट डम्प्स असा त्या जाग्यार पयली एकेशिया बीन प्लांटींग करताले म्हणजे किती आणि खंयचे झाडां जायनासले
1: फास्ट
0: तर आता ते रिप्लेस करून फॉरेस्ट्री ट्रीज आम्ही रायता आणि आम्ही आमच्या हातून डिफरंट एक्सपेरिमेंट्स करून असे सक्सेस भाटी हे सांगे एरिया तालुक्यान एक भाटी प्लांटेशन केल्ले असा मायनिंग डम्प ते खूप सक्सेसफूल झाले असा भाटी आणि त्यांच्या आमच्या स्टाफाकडे अवॉर्ड दिले असा ते कित्याक माइंड डम्प युजली असता न्ही ते सकयले सॉइल असता जेतून न्युट्रियंट्स काय असना तर जेव्हा आमच्या डिपार्टमेंटान प्लांटेशन केले खूप एक्सपेरिमेंट्स केले त्या किती किती एक आम्ही ते मशरूम वेस्ट असता ते फार्माच्यान विकते घेऊन ते मिक्स केले मागीर वर्मी कंपोस्ट घालून हे प्लांटेशन ड्राईव्ह आम्ही केले ते आता सध्या आम्ही डिपार्टमेंट जे प्लांटींग करता फॉरेस्ट एरियान हे मायनिंग डम्प एरियाज असा

0: आनी दुसरे वन महोत्सव हेजे खातीर आमी आतां एरियाज आतां गोवा इंडस्ट्रियल डॅवलपमेंट कॉर्पोरेशनान आमकां जागा दिता प्लांटींग करपाक. आमी लास्ट वीक पिसोर्ले इंडस्ट्रियल डॅवलपमेंट कॉर्पोरेशनान 1500 स्क्वेर मिटर प्लांटींग 1500 रोपे आमी रोयले तेंचे प्लांटेशन प्लॉटार.
1: आतां हो ड्रायव्ह इंडस्ट्रियल एरियाज जे आसात प्रत्येक एरियान तुमी वयतले आनी प्लांटेशन करतले. हय,
0: आतां इंडस्ट्रियल डॅवलपमेंट कॉर्पोरेशनान म्हटलं की एव्हरी इंडस्ट्रियल डॅवलपमेंट कॉर्पोरेशन आमकां एक प्लॉट दितले जे डिपार्टमेंट प्लांटींग करतले आनी तेजे आमी मेंटेनन्सूय डिपार्टमेंटच करतले.
1: अरे वा, ओके, ऑलरेडी सुरू जाले.
0: सुरू जाला ऑलरेडी.
1: तुम्ही भाटीचो तुम्ही एक प्रकल्प सांगितलं, सक्सेसफुल झाला तुमचा सर.
0: हय, तो खूप बरं सक्सेसफुल झाला.
1: वा, गोयन सर खयच्या एरियेन आमी पळयता की तुम्ही आता उलयताना आमी ऐकले की तीन तरेचे भाग असा तुम्ही जेव्हा फॉरेस्ट म्हणता, लिटरेट म्हणता, कोस्टल, खंयच्या एरियेन खंयची झाडां लावप चड गरजेची तुमकां दिसता सर?
0: जे लॅटरायटींग म्हणजे आमचे गोंयचे जर जॉग्राफीक रिजन पळयत, एक पश्चिम घाट आसा आनी कोस्टल आसा आनी ताजे मदीं लॅटरायटीक प्लॅटोज आसा. लॅटरायटीक प्लॅटोज जे आसा नॅचरली तेजेर डेन्स वेजिटेशन आसना. जर तूं थंय झाडां मोठी रोवपाक गेलो तूं थंयची इकॉलॉजी डिस्ट्रॉय करता, म्हूण ते एरियेन स्पेसिफीक तसलीच झाडां रोवची पडटा. एक थंय आसा ते भिरंडी जाता, थंय काजूचे जाता आनी प्लस थोडी रानटी झाडां आसा ती जी आमी पयली ल्हान आसतना वयताले पळय डोंगरांनी चुन्ना बीन खावपाक, ती सगळी झिझिपस स्पिसीज आसा, बोराची स्पिसीज. ते स्पिसीजाची झाडां काट्याची
1: कमी
0: आयजोरा ते कमी जाला म्हणजे कित्याक ते एरियाज जे आसा ती क्लियर करता लोक म्हणून तेजे प्रोपोगेशन जायना.
1: मजा वेगळी आली खावपाची. सर जेन्ना आमी वेस्टर्न घाट ह्या रिजनान वयता तेन्ना कसली झाडां?
0: वेस्टर्न घाटान आतां आमी कितें करता, फॉरेस्ट डिपार्टमेंट आतां कित्याक ह्युमन वायल्ड लायफ कॉन्फ्लिक्ट खूप जाता, तर आमी फॉरेस्ट एरिया नेबरींग टू प्रायव्हेट एरिया जी आसा थंय आमी मेनली फ्रूट बेरींगच लायता, म्हणजे एटलीस्ट जांबळ, चीच बीन ती सगळी आसा आनी प्लस डेलिनिया म्हणून ते सगळे करिया अर्बोरिया हे स्पिसीज जे आसा ते फ्रुट्स आसा तेंकां ते माकडांक बीन जाय पडटा. तर ते जर फ्रूट बेरींग आमी डेन्स प्लांटेशन थंय केले म्हणजे जनावरां जी रानांतल्यान शेतांनी येतात ती एटलीस्ट बंद जातले म्हणून ते खातीर करता. आनी जे हातून प्रायव्हेट एरियाज आसा तेतून आमी रेकमेंड करता टिंबर स्पिसीज, म्हणजे जॅकफ्रूट, जांबळ हे फ्रूट बेरींग आसाच प्लस आनी दुसरे मेलायना अर्बोरिया म्हणून आसा ते स्पिसीज अशे जे टिंबर वेल्यू येता आनी म्हणजे तुमकां फाल्यां ते रेवेन्यू मेळूंक जाय ते हेतूनच्यान झाडांक.
1: बरोबर. कोस्टल रिजनांनी खंयचे?
0: कोस्टल रिजनान आमी आतां एक एक्सपेरिमेंट केल्लो ह्या वर्सा की जेन्ना आमचे काजू फेस्त जाल्ले तेन्ना आमी एक केले की 3-5 पंचायतीन काजूची झाडां रोयली. कित्याक काजू रेव जी आसा म्हणजे सँडी एरियाज थंय काजू बरे जाता म्हणजे ते एरियाजान आमी प्लांटींग आतां एक्सपेरिमेंट केला, म्हणजे एटलीस्ट ते रेवेन्यू ते पंचायतकच मेळटा, पंचायत स्पॉन्सर्ड हे जाता प्लांटींग करता ते एक आसा. प्लस बाकीचे झाडां म्हणजे आतां युजली लोक सुरूची जाता पूण सुरूची लावपाची गरज ना, लोकल झाडां लायल्यार बरी जातात.
1: आमी हे आयज उलयता तेचे कारण असा, 1 तारखेच्यान वन महोत्सव ड्रायव सुरू जातलो डिपार्टमेंटाचो आनी ताज्या अंतर्गत वेगवेगळे प्रोग्राम्स आता जावपाचे आसा सर. ह्या वर्सा स्पेसिफीक कितें थीम ऑर कितें आसा सर ज्या तरेन प्रोग्राम जातले, कितें प्लॅन्ड आसा?
0: वन महोत्सव अंदूचे हे टार्गेट अशें आसले की इंडस्ट्रियल एरियाज कवर करपाक आनी वन महोत्सवान आमी फर्स्ट वीक युजली प्लांटेशन आमचे डिपार्टमेंटाचे हे करता आनी फूल म्हयनो जुलय म्हयनो जो आसा ते आमी आमचे सगळे नर्सरींनी आमी फ्री डिस्ट्रिब्युशन करता सॅपलिंग्साचे सगळे नर्सरींनी. बाकीचे थ्रू आउट द इयर थंय सेल आसता 10-15 रुपया सबसिडायज रेट आसता आनी इन्स्टिट्युशन स्कूल्स कॉलेजीस तेंच्यांनी जर आयले तेंकां फ्री सप्लाय थ्रू आउट द इयर दिता.
1: यूथ जो आसा न्ही तो मेजर फॅक्टर आसता खंयच्याय गोष्टीचो सर. आमी कॉलेजीस किंवा स्कूल्स म्हणटा तांच्या खातीर स्पेशल कितें तुम्ही अरेंज केल्ले आसा?
0: हय, स्कूल थ्रू स्कूल्स आमी आतां एक्च्युली वन महोत्सव जेन्ना करता न्ही तेन्ना थ्रू स्कूल्सच करता आमी. स्कूल्स आनी कॉलेजीस इनवॉल्व करूनच करता.
1: बरोबर.
0: आनी युजली खंयचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट खंय ते फुडें येता आमकां आमच्या जाग्यार प्लांटींग करा ते आमचे कॉस्टार आमी वचून थंय प्लांटींग करून दिता तेंकां वन महोत्सवाच्या
1: टायमार. सो हे केन्ना ते केन्ना पर्यंत चलतले आणि कसं असतलं स्वरूप?
0: 1 जुलै ते 10 जुलै पर्यंत युजली आमचे प्रत्येक तालुका लेवल प्रोग्राम्स जाता.
1: सर गोयन आता इतले वर्ष वन महोत्सव बीन करतात अशी सक्सेस स्टोरीज असा ज्यांच्यानी आपण जाणून

0: इन्स्टिट्युशन म्हणा किंवा हे त्यांच्यानी आपूण जाऊन व्हडलो ड्रायव्ह केल्लो असो असो असो.
1: हय, तशे खूब केजीस जाल्ले आसा. एक आमचे हांगा ITI जे आसा सावड्ड्या, तेंच्या एरियेन आमी एक ऑलमोस्ट 5,000 झाडां एकाच दिसा लायल्ली.
0: एका दिसा
1: लायल्ली जेन्ना कोविडाचे वर्सा ते, एक्च्युली 2019-20 ते वन महोत्सव थंय केल्लो, तेन्ना ऑनरेबल मिनिस्टर तांणी येवन प्लांटींग केल्ले आनी सगळे स्कूल स्टुडंट्स तेंच्यांनी प्रत्येकान एक एक पिठान झाडां रोयिल्ली तशी.
0: सर, झाडाचे म्हत्व हे आमी फक्त म्हणटा की आमकां फळां मेळटली, ताज्या व्यतिरिक्त आमकां लाकडां मेळटा ही कॉमन गोश्टी सांगता, ताज्या भायर आमकां उदक सारकें मेळटा, म्हणजे जे ग्राउंड
1: वॉटर
0: टेबल ते एक्च्युली इफेक्ट जाता तातूंत निसर्ग.
1: हय हय, जे जाग्यार झाडां आसा थंय वॉटर लेवल ग्राउंड वॉटर खूब हाय आसता, ते ऑटोमॅटिकली जाता. प्लस अनदर आनी एक आसा ते क्लायमेट चेंजाच्या हेजेरूय खूब.
0: क्लायमेट चेंज आमी उदक उलयताले, इज इट रियल क्लायमेट चेंज आतां जाताना?
1: क्लायमेट चेंज इज अ नॅचरल प्रोसेस, तो क्लायमेट चेंज जाताच, पूण आमचे हे आसा की क्लायमेट चेंज एक्सलरेट जावंक जायना आमचे, बिकॉज ऑफ ह्युमन इंटरफेरन्स. आमचे जितले पोल्युशन वाडटा तितून, म्हणजे सपोज क्लायमेट चेंज 2,000 वर्सांनी 2 डिग्री वाडपाची आसा, ते जावपाची जातलीच, पूण आमी जर पोल्युशना कारणान तेच जर 500 वर्सांनी जातले, तो इफेक्ट म्हणजे बाकीचे सगळे जीव जंतूचेर खूब इफेक्ट जातलो. आणि प्लस सी वॉटर रायज जावपाचे हे बीन सगळे ह्युमन इंटरफेरन्सान जावंक जायना, तितलेच आमी केअर घेता. म्हणून आमी एफर्ट्स घेता जे आमी आता पोल्युशन कमी करपाचे म्हणटा, इंडस्ट्रीयल वेस्ट कंट्रोल करपाचे, प्लास्टीक वेस्ट, हे सगळे क्लायमेट चेंजा खातीर आमी जे करता प्रोसेस मनशा लागून इफेक्ट जावंक जायना म्हणून. अदरवाईज क्लायमेट चेंज इज अ नॅचरल प्रोसेस.
0: म्हाका खूब बरे तरेन तुम्ही एक्सप्लेन केले बद्दल सांगताले म्हाका खूब बरे तरेन, कारण म्हाका ही गोष्ट म्हणजे आमी पळयताना की आमी कितें तरी करता आनी क्लायमेट चेंज जाता असो जो एक थिंकींग आशिल्लो, खुबशे तकलेन आसतलो की हा क्लायमेट चेंज आमी कितें तरी वायट करता म्हणून जाता, पूण ते एक्सिलरेटेड आमी करता आनी ते जावपाचे जातले, पूण ते आमी एक्सिलरेट करपाक जायना, हाज्या खातीर कांय प्रिकॉशन्स आमी
1: घेवपाचे.
0: गोंय ओवरऑल तुम्ही जेन्ना पळयता न्ही सर, तुम्ही ऑफिसर आसा, तुमकां झाडां बद्दल चड माहिती आसतली, गोंय कशें पळयता तुम्ही?
1: ना, एज अ फॉरेस्ट आमी बेजिकली पयलीं कशें आसलें, एटिट्यूड पयलीं फॉरेस्ट वॉज अ पोलिसींग एटिट्यूड, म्हणजे झाडां कोणाक कट करूंक जायना ते, पूण टॅट एटिट्यूड हॅज चेंज ना. बेजिकली आतां आमी मोर वी आर मोर इन टू गेटिंग कम्युनिटी, म्हणजे आतां फॉरेस्ट रायट्स एक्ट आयलो, तातूंत आतां कितें करता, पयलीं कशें जातालें की रानान जर मनीस रावता इट इज एगेन्स्ट हे जाता, पूण आतां आमी फॉरेस्ट रायट्स, लोकांचे रायट्स आमी रेकॉग्नायज करता आनी आमी तेंकां जागो दिता फॉरेस्टान रावपाक.
0: आतां प्रायव्हेट फॉरेस्टान सुद्दां कोणाक जर झाडां आपली वाडोवपाक जाय तर ताच्या खातीर
1: सुद्दां प्रायव्हेट फॉरेस्टान न्ही झाडां कापूंक जायना अशें ना, फक्त इतलेंच आसा की ताका एक मॅनेजमेंट प्लॅन आसूंक जाय, अप्रूव्ड मॅनेजमेंट प्लॅन. तेंच्यांनी जर एक मॅनेजमेंट प्लॅन ताजो बरयलो आनी तो डिपार्टमेंटा कडेन अप्रूव करूंक घेतलो, तेंकां ती झाडां हार्वेस्टी करूंक मेळटा.
0: खूब बऱ्यो गोश्टी आसा ह्यो डिपार्टमेंटाच्यो, ज्यो लोकां कडेन बऱ्या तरेन पावपाची सर गरज आसा. ह्या वर्सा जेन्ना वन महोत्सव तुमी मनयतले सर न्ही, तुमची मॅसेज कितें आसतली आमच्या लोकां खातीर?
1: हे मॅसेज इतलेच की झाडां म्हणजे अशें विचार करूं ना की आज झाड रोयलें म्हाका तें कापूंक मेळचें ना अशें ना. ट्री फेलींग जो प्रिजर्वेशन ऑफ ट्रीज एक्ट आसा, इट इज जस्ट अ रेग्युलेशन फॉर फेलींग, यू आर अलाउड टू फॉल. तितून जे तुम्ही पळयला सेक्शन्स पळयतले आनी तितून फॉर्म्स आसा, ABC फॉर्म्स आसा, फक्त ट्री फेलिंगाचेच फॉर्म आसा.
0: ओके,
1: ते बॅन ना खंयच.
0: ओके,
1: सो यू कॅन फेल युअर ट्रीज, ओनली देर इज अ रेग्युलेशन ऑफ हाव मेनी ट्रीज यू कॅन फॉल विदीन वन एरिया, तशें तितलेच कंट्रोल करपाक.
0: आमी जेन्ना एज एक मनीस म्हणून जेन्ना विचार करता न्ही सर, ह्यो गोश्टी झाडांच्या प्रती तितलो आमकां आसता, थोड्यांक खूब आसता मोग आसता, पूण खुबशे लोक अशे आसा की झाड म्हटले काय तांकां तितलो मोग नासता, तो कित्या खातीर हो बिहेवियर जाता?
1: ना, युजली ते एंग्झायटी आसता की आपणांक झाड कट करूंक मेळचें ना म्हणून. आनी एक लक्षांत दवरूंक जाय की झाड हे एकच आसा जे रिजनरेट जाता, तुजे आनी खंयचेय हे आसा ते एकदा काढले काय तुजे सोपले. सपोज यू आर रिमुव्हिंग स्टील, मायनिंग करता, एकदा ते ओर सोपलो काय जाले तुजे कंप्लीट जाले. झाड एक हे आसा, कार्बन सोर्स आसा, तो एक झाड कापले काय

0: परत रिजनरेट जाता, तितलेच क्वांटिटी रिजनरेट जाता.
1: बरोबर. या वन महोत्सव म्हाका जर झाड घेवपाक जाय सर न्ही, हांव आनीक खंयसर येवपाक शकता हे झाड घेवपाक सर अशें?
0: आमचे प्रत्येक तालुकान आमचे नर्सरीज आसा, आनी जशे सेंट्रल नर्सरीज आसा ते आतां नॉर्थ गोवान धारबांदोडा, वाळपय, केरी, उजगांव आनी पेडणे आसा. मागीर साउथ गोवा मडगांव आसा, काणकोण आसा, केपें आसा, प्लस आनी एक आमचे बाकीचे डिविजनाचे नर्सरीज आसा. हांगा तिस्क उजगांव आसा, वालकिणी आसा सांग्या, आनी प्लस हांगा फोंडा आसा धवळी. ते सगळे नर्सरीजान तुमी जुलयान म्हयन्यान आयले जाल्यार तुमकां फ्री मेळटले, नाल्यार बाकीचे वेळार आयले जाल्यार 10 रुपया एक रोपो आसता, 10 ते 15 रुपया.
1: सो ताजो फायदो घेयात, लायात इतले म्हण लायनी जतनाय घेया, ही खूप महत्वाची आसा. 5 वर्सां जर जतनाय घेतली तर मागीर आपणूच वाडपाक शकता, ही खूप महत्वाची गोष्ट. पंचायत लेवलाचेर सर कितें जाता, कितें प्रोग्राम गोंयान? कारण पंचायत ही अशी बॉडी आसता जी प्रत्येक विलेजीन लक्ष दवरू शकता.
0: हय, इंडिविज्युअल पंचायत येता आमचे कडेन, आमी तांकां सपोर्ट करता प्लांटींग.
1: बरोबर,
0: प्लांट हे फ्री दिता.
1: आनी एक गोष्ट सर डिपार्टमेंटाची म्हाका खूप बरी दिसता, ती तुम्ही अशा तरेचे फेस्टिवल्स सध्या आमच्या फुड्यान दवरला जे सादेपणान आमकां तेजे महत्व खबर नाशिल्ले. बर्ड फेस्टिवल म्हणा, कॅजू फेस्टिवल तुम्ही मनयलो. सो ह्या फेस्टिवला फाटले आयडियाज कितें आशिल्ली आनी ताजो सक्सेस कसो पळयता तुम्ही?
0: फेस्टिवल्स आतां बर्ड फेस्टिवल केल्लो बेजिकली हायलायट करपाक की गोंयान आमचे बायोडायवर्सिटी कितली बरी आसा ती, बर्ड नंबर ऑफ बर्ड्स, तातूंत स्टुडंट्सांक आनी एक एनकरेज करपाक एज अ टुवर्ड्स एक्सपोजर टू वायल्ड लायफ, म्हणजे एज अ अनदर एवेन्यू फॉर प्रोफेशन. कित्याक प्रोफेशनल बर्ड वॉचर्स आसता, इट इज अ व्हेरी गुड प्रोफेशन.
1: आणि सुंदर रितीन केली. हांवें तांबडी सुल्ला जेन्ना केल्लो तेन्ना एटेंड केल्लो, तुम्ही तांची ट्रेल्स दवरलेली आणि सगळी माहिती दिताली. म्हाका दिसता जे गोयकार जांकां गोय आवडटा, तांकां पर्यावरण आवडटा, तांच्यानी ह्या फेस्टिवलांक रेजिस्टर करचे. फक्त प्रोग्राम्स म्हणून न्ही, जाल्यार ती स्टडी तुमचो टूर आसता न्ही, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हाका दिसता.
0: आनी तातूंत आमी टेक्निकल सेशन्सूय दवरता, जितून अवेरनेस वाडटा, म्हणजे ऑल ओव्हर द कंट्री कितें कितें काम चालू आसा.
1: एक्झॅक्टली,
0: ते सगळे फेस्टिवलान आसता, इवन फॉर कॅज्यू फेस्टिवल ऑर फॉर बर्ड फेस्टिवल, ते टॉपिकाचेर आमी टेक्निकल सेशन्स दवरतात.
1: टेक्निकल सेशन्स हे काम म्हाका दिसता जे कॉर्पोरेशन आसा तुमचे खूप बरे तरेन करता. आणि एक गोष्ट जी ह्या वन महोत्सवाक आमी सगळे जण निर्धार करूया की आमी झाडां वाचयतले, झाडां रोयतले, ताची जतनाय घेतले. कारण सरान जशें सांगलां की हे तुमकां फाल्यां कापपाक कितें जर अडचण जाली जाल्यार कापपाक मेळचें ना अशेंतली गोश्ट ना, ताका कापपाक बॅन ना. तुमकां रेग्युलेशन्स काय आसा ते फॉलो करचे पडटले. जे आमकां रस्त्यार जेन्ना गाडी चलयता, आमी फाल्यां जर पुलीस आडयतले म्हणून गाडी घेनासतना कोण रावचो ना. सो गाडी घेतले, रस्त्यार चलयतले, ते रेग्युलेशन्स आमकां मेंटेन करचे पडटा गाडी चलयतना, रुल्स अँड रेग्युलेशन. सेम वे झाडां लाया, झाडां व्हडली करा. आणि जर तुमकां फाल्यां केन्नाय कितें त्रास जाता जाल्यार तुमकां सरकार किंवा जे डिपार्टमेंट आसात तुमकां मदत करपाक, ते कशे रितीन करूं शकता हे आमी फुडें सुद्दां उलोवपाक शकता. सर देव बरें करूं, तुमी इतली म्हायती आमकां दिली आणि म्हाका दिसता ही खूप महत्वाची म्हायती आशिल्ली ह्या वन महोत्सवाक. 1 तारीख ते 1 विका खातीर एक्चुली आसता, पूण हो पुराय जुलय म्हयनो तुमी मनयतले वन महोत्सव. बेस्ट ऑफ लक सर, आणि आमचे गोंय सांबाळून दवरपा खातीर तुमकां खऱ्यांत मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. सर देव बरें करूं.
0: थँक्यू.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिसांच्या दौऱ्या खातीर सेशेल्साक पावले. विमानतळार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी हांणी तांचे स्वागत केले. गोंय सरकारान मे 2026 काडिल्ले शहरी क्षेत्र म्हळ्यार अर्बन एरिया म्हणून जाहीर करपाचे परिपत्रक आयज फाटीं घेतले. जगभरात खंयच्याय अर्थवेवस्थेची ताकद ही त्या देशातल्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानार अवलंबून असता, असे नवी दिल्लीत आयज एमएसएमई दीस 2026 निमित्त आयोजित एका कार्यक्रमात उलयतना उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी सांगले. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आयज घोषणा केली की देशातले पहिले सहकारी तत्वार चलपी राईड हेलिंग टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुखाविल्या 2 वर्सात देशभरातली 50 शारां आणि नगरांनी करतले. भारत सरकारच्या तरणाटे कल्याण आणि खेळा मंत्रालयान तरणाटे पिळगेक डिजिटल युगांत मुखार व्हरपा खातीर एका खाशेल्या ऑनलायन अभ्यासक्रमांचे आयोजन केला. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडटले. अंदूची 57वी राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशीप सर्त ह्या वर्सा 30 जुलय ते 1 ऑगस्ट मजगती बांबोळे एथलेटिक्स मैदानाचेर जातली. आनी जपानातल्या यानसुंग शिरो हांगा सुरू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपांत भारतान क गटांतल्या आपल्या सलामीच्या खेळांत कझाकिस्तानाचेर 2-0 अशें जैत मेळोवन उपांत्यपूर्व फेरयेंत प्रवेश केलो. इतल्यान मुखेल खबरो सोंपल्यो.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर्स बरोबर 8:01 झाला. कातारच्या कार्यवळीत मनाकाळचं सावन स्वागत. अर्धवराची ही कार्यवळ चढ वेळ काढणार, बेगीन सुरुवात करूया. सुकफन्स घेऊन येतात तू आणि आऊ.

अग्नील डिसूजा घेऊन आयले तू नासताना हे कातार मोगा इश्टानो, आणि आता तुमच्या खातीर बॅक टू बॅक येता डेल्फीन हांचे कडल्यान सुकणें आणि एडी अँड फनीला राजा राणी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश.

सा ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

मग ऐक पॅनो कातारची कार्यावळ या कातारबरोबरच इथल्यान हांगा सोंपता. सी एल द पेरेरा घेवन आयले तुमच्या खातीर निमाणे कातार पेप तो नाचूया कुंपासार या फिल्मा खातीर. आता कांय खिणा भितरच एक ही फिल्म से ही कार्यावळ ऐकत रावात 105.4 FM रेनबो.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स बरोबर 8:31 एक ही फिल्म से ह्या कार्यवळीत सगळ्यांच्या मनाकाळचं सांग स्वागत. मोगायशनो, आज आर डी बर्मन अर्थातच राहुल देव बर्मन हांचो जल्माचो दीस. तांचो जल्म 27

शिवाजी चट्टोपाध्याय हांच्या स्वरातलें ये सफर है बहुत कठिन मगर ना उदास हो मेरे हमसफर. सुंदर अशे हे बोल या गीताचे आम्ही ऐकले. 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मा खातीर हे गीत आशिले. या खिणाक एक लहानसो ब्रेक घेऊया, रोखडीच परत मेळूया या कार्यावळीत. मोगा इश्टानो, तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज।

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली योर्स. आज आम्ही 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मा खातीर आर डी बर्मन हांचे कॉम्पोझिशन्स ऐकतात. तांच्या 87व्या जल्मदिसाच्या जयंती निमतान मोगायशानो ह्या फिल्मा खातीर तांकां तांच्या मरणा उपरांत 40व्या फिल्मफेअर पुरस्कारात तिसरो उत्कृश्ट संगीत दिग्दर्शकाचो पुरस्कार मेळ्ळो ह्याच फिल्मा खातीर. मोगायशानो फाल्यां बरोबर 11 वरांचेर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांची मन की बात तुमकां आयकुपाक मेळटले. देशवासियां कडेन संवाद सादतले आनी ताचो कोंकणी अणकार बरोबर 11:30 सगळ्या आमच्या आकाशवाणीच्या चॅनल्साचेर प्रसारीत जातलो. आयकुपाक रावात फाल्यां सकाळी बरोबर 11 वरांचेर मन की बात. ह्या कार्यावळीच्या निमाणे कडेन तुमच्या खातीर आता कविता कृष्णमूर्ती हांच्या स्वरांतले प्यार हुआ चुपके से आर डी बर्मन हांचे कॉम्पोजिशन तुमकां आयकुपाक दिता. आनी हांव नेहा घेता तुमचो निरोप. ह्या गीता बरोबरूच मोगाळिष्टनो ही कार्यावळ हांगा सोपयता. आनीक बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान न्यूज एट 9 आनी 9:15 पश्चिमी संगीताच्या कार्यावळी तुमच्या खातीर घेऊन येतले आर जे वेल्मा. ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो. गुड नाईट, टेक केअर अँड शुभरात्री.